नमस्कार योकार आणि खूप स्वागत. तुम्ही ट्यून इन केला 105.4 MHz मिळणार याचं आकाशवाणी पंजगंज FM रेनबो चॅनल. आयजवार शुक्रवार भारतीय सौर दिस ज्येष्ठ शके 1948 तारीख 5 जून 2026 सकाळची 5:55 40 सेकंद जातात. समजत्या कृपया योकार देऊन आजच्या दिसा जावपी प्रसारित तसेच सहक्षेपित कार्यवाहीत आम्ही सुरुवात करतात. सुप्रभात.

0: साथ ही ये समाचार बुलेटिन समाप्त हुआ।
1: नितेश तुम्हें कल दिल्ली केंद्र आम्मी साक्षेपित कर लियो हिंदी खबर सवर जो 5 मिनट 10 सेकंड जता हाँ वे जो आयुक्या आये जापी प्रसारित तेज संक्षेपित कार्यावी रूपरेषा सवर जो 10 मिनटांर आयकुंगरावत भक्ति संगीत कार्यावल पुष्पांजली ते उपरान नौकड़े सौ जान 30 मिनटांर स्टुडियोतन को मुखेल खबरों सौ जान 32 मिनटांर हिंदुस्तानी शास्त्रीय संगीत ही कार्यावल रामकृष्ण माशेलकर हे वायोलीन वादन राग हिंडोल तसेज पंडित डी के दातार हे वायोलीन वादन राग मिश्र माड धुनी तसेज मिश्र भैरवी धुन 7:05 दिल्ली केंद्रावल्यान इंग्लिशीन खबरो जाल्यार 7:10 नमस्कार गुवाही कार्यावळ हाचे अंतर्गत विचार किरण तशेंच दिनविशेष म्हणजेच आयचे दिसाचे खाशेलपण 7:25 श्रोतल्यान कोंकणीन प्रादेशीक खबरो जाल्यार नमस्कार गुवाही कार्यावळ 7:30 सावन चालूच आसतली ताचे अंतर्गत आयकूंक रावत गांव आनी हांव हाची आयची वेळी 8 वरांचेर समाचार प्रभात दिल्ली केंद्रावल्यान तशेंच 8:15 कातारांची कार्यावळ तरेकवार लेटस्ट पॉप तशेंच क्लासिकल कातारां तुमकां आयकुपाक मेळटलीं 8:40 स्टुडियोतल्यान कोंकणीन राष्ट्र खबरो जाल्यार 9 वरांचेर सदाबहार एवरग्रीन 50s 60s आनी 70s ह्या काळांतली सुंदरशी हिंदी बॉलिवूड फिल्मांतली गितां 10:05 दिल्ली केंद्रावेल्यान इंग्लिशीन खबरो जाल्यार मराठी गाण्याची कार्यावळ 10:10 आनी 11 वरांचेर दिल्ली केंद्रावेल्यान आमी हिंदीतल्यान खबरो संक्षेपीत करतले 11:05 कोंकणी हिंदुस्थानी स्टायल गितां जाल्यार दिल्ली केंद्रावेल्यान इंग्लिशीन खबरो 12:05 जाल्यार चित्ररंजन ही कार्यावळ 12:10 1 वरांचेर हॅलो दोतोर डॉक्टर वेदिका वालके BHMS एंड मास्टर इन एडवान्स होमिओपॅथीक मुंबय मुलाखत घेवपी आरजी विनीत तशेंच टॉपीक होमिओपॅथीक उपचार पद्दत कॉल करूंक रावात 08322421285 तशेंच 08322224457 मराठी गाण्याची कार्यावळ भक्तिगीत 2 वरांचेर जाल्यार 2:32 पश्चिमी संगीताची कार्यावळ क्लासिकल्स जाल्यार प्रायोजीक कार्यावळ स्पायस 3 वरांचेर 3:10 पश्चिमी संगीताची कार्यावळ द म्युझिक लॉज रिलॅक्सिंग म्युझिक कोंकणीतल्यान मुखेल खबरो 3:30 जाल्यार 4 वरांचेर दिल्ली केंद्रावल्यान हिंदीतल्यान खबरो आमी संक्षेपीत करतले 4:05 रिक्वेस्ट प्रोग्राम वाया SMS जाल्यार 5:05 दिल्ली केंद्रावल्यान इंग्लिशीन खबरो संक्षेपीत जातल्यो 5:10 पश्चिमी संगीताची कार्यावळ डावन मेमरी लेन जाल्यार 5:35 हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत पंडीत ए के कोगजे हांचे गायन काफी ठुमरी तशेंच मिश्र खमाज तशेंच दादरा 6 वरांचेर दिल्ली केंद्रावल्यान हिंदीतल्यान खबर रेंबो सांज ही कार्यावळ 6:05 जाल्यार 6:30 स्टुडियोतल्यान कोंकणीन खबरो 7:05 दिल्ली केंद्रावल्यान इंग्लिशीन खबरो जाल्यार 7:10 स्पेशल बँगलोर सिरीज ऑफ कंप्लिटींग 12 इयर्स ऑफ सेंट्रल गव्हर्नमेंट एपिसोड 5 आसतलो 7:45 दिल्ली स्टुडियोतल्यान आयकूंक रावात हिंदी फिल्म गितांची कार्यावळ कातरांची कार्यावळ 8 वरांचेर जाल्यार सदाबहार 8:30 आनी 9 वरांचेर न्यूज एट 9 पश्चिमी संगीताची कार्यावळ फ्रायडे फेस्ता 9:15 10 वरांचेर दिल्ली केंद्रावल्यान हिंदीतल्यान खबरो 10:05 आर्चेस चॉयस जाल्यार 11:05 दिल्ली केंद्रावल्यान इंग्लिशीन खबरो आमी संक्षेपीत करतले आनी निमाणे क्षणांक 10:10 पश्चिमी संगीताची कार्यावळ द लेट आर्ज ऑफ मेलोडीज ह्यो आशिल्ल्यो 105.4 MHz म्हणल्यार FM रेनबो सेवा हाजेर जावपी प्रसारीत तशेंच संक्षेपीत कार्यावळीची रुपरेषा

म्युझिकली यो ज 105.4 मेगा हर्ट्स तुम्ही ट्युनिंग केला 100 म्हणल्यार एफ एम रेनबो सेवा. 6 वर जाऊन 10 मिनटां 40 सेकंद जातात आनी हो वेळ जाल्लो आसा भक्ती संगीताची कार्यावळ पुष्पांजली. सुरवातेक आयकुया रामराव नायरांचो आवाज.

एक है हमारी आशा, याच गीताबरोबर वेजरला असा भक्ती संगीताची कार्य व पुष्पांजली इतल्यान सोपता. सवर जाऊन 30 मिनटांचेर आयकूंक रावात स्टुडिओतल्यान कोंकणीन मुखेल खबरो.

नुकतेच तुम्ही ऐकले हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत. रामकृष्ण माशेलकरांचे व्हायोलिन वादन त्यांनी सादर केलेलं राग हिंडोल, तसेच पंडित डी के दातारा व्हायोलिन वादक राग मिश्र माड धून तसेच मिश्र भैरवी धून. याचबरोबर हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत ही करवळीतल्या सप्ताह.

0: आकाशवाणी पणजी केंद्राच्यो कार्यावळी आता ऐकात आकाशवाणी पणजीच्या यूट्यूब चॅनलाचेर FM रेनबो गोवा. लाईक करात, सबस्क्राईब करात आणि शेअर करात FM रेनबो गोवा.
1: 7:05 मिनिटात ऐकूया दिल्ली केंद्रावरील इंग्लिश इन खबरो संक्षेपित करतात.
2: Prime Minister Narendra Modi will visit Gujarat and Daman today. He will dedicate and lay the foundation stones of multiple development projects worth over 18,800 crore rupees in Surat across the road, power and industrial sectors. Mr. Modi will also inaugurate a 200-bedded ESIC hospital in Surat, providing modern secondary health care across key specialties.

0: नमस्कार गोवा, ह्या करेव इन सगळ्या की भंगियो का ट्यून तुम्ही ट्यून इन केला 105.4 मेगाहर्ट्स मलारी असा आकाशवाणी पणजी केंद्र जे FM रेनबो चॅनल 7 वर जाऊन 11:44 देतात. सुरुवात एक ऐकूया विचार किरण.
1: थोडेच वाचप पूण अधिक विचार करप, थोडेच उलवप पूण अधिक आयकुवप हो मंत्र आणि उपाय बुद्धिमान जावपाचो, हुशारीन वागपाचो. विश्वकवी रवींद्रनाथ टागोर.

0: ऐकूया वेळदलाचा दिन विशेष. ह्या वेळेचं 5 जून म्हणजेच आयच्या दिसाचे खाशलपण.
1: दिन विशेष.

0: ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेसचे संस्थापक नारायण मल्हार जोशी हांच्या सन्मानान टपाल तिकिटाचे अनावरण जाल्ले. आयचोच तो दीस 5 जून. अमेरिकन कृषीतज्ञ जॉर्ज वॉशिंग्टन कार्वर हांचो आयज स्मृती दीस. तर ह्यो आनी अश्यो कितल्योश्योच खास गजाली नोंद करता आयचो हो दीस 5 जून.
1: दिन विशेष.

0: दिल का रिश्ता यानी तेजा मी घेत आयकले. अशें म्हणटात जिवनांतल्या सगळ्या जिवनांत आमी जेन्ना जशें जशें व्हडले जातात आमकां नात्यांचें म्हत्व कळटा, आनी नातीं सदांच जिवनांत म्हत्वाचीं आसता. समाजान नातीं जोडप, समाजान खुशालकायेन जगपाक जाय जाल्यार नातीं म्हत्वाचीं. तें नातें जावन आसा आपल्या आवय बरोबर, ह्या बापाय बरोबर, त्याच बरोबर आपल्या भाव भयणा बरोबर, ह्या काका काकी मामा मामी, ह्या मित्रां बरोबर, ह्या मैत्रिणी बरोबर. जण एकल्याक नातीं म्हत्वाचीं, आनी नातीं राखप, नातीं सांबाळून दवरप, आनी नातीं घट्ट धरप हें म्हत्वाचें. जेन्ना हें दवरतात तेन्नाच जिवनांत खरें सूख, खरी मजा, खरें जिवन कितें तें कळटा. आनी आयच्यान आमी आकाशवाणी पणजे केंद्राचो FM रेनबो चॅनल 105.4 मेगाहर्ट्झांचे नमस्कार गोवा ही कार्यावळ आमी आयकतात. जाणून घेवया नाती घट करया आनी समाज कसो बदलुया हाचे बद्दल जण एकल्यान आयचे सा म्हायती घेतले. तर 7:25 आयकूंक रावात स्टुडियोंतल्यान कोंकणीन खबरो.
1: आकाशवाणी पणजी केंद्राच्यो कार्यावळी आता ऐकात. आकाशवाणी पणजीच्या YouTube चॅनलाचेर FM रेनबो गोवा लाईक करात, सबस्क्राईब करात आणि शेअर करात FM रेनबो गोवा. गाव आणि हाव ऐकात गावांतल्यो गजाली गावकऱ्यांकडल्यान.
2: गावामध्ये खास नाव गाव रे मजो गाव.
1: दर महिन्याच्या पहिल्या ब्रेस्तारा सकाळी 7:30 शुभ प्रभात हे कार्यावळीन आकाशवाणी पणजीच्या म्हादय चॅनलार.
3: गाव आणि हाव
4: तुमचे भलायकेच्यो सगळ्यो समस्या सुटाव्यो करपाक FM रेनबो घेऊन येता. हॅलो डॉक्टर, गोयातले नामनेचे तज्ञ दोतोर तुमका दितले योग्य सल्ले. दर शुक्रारा दनपारा 1 ते 2 मजगती हॅलो डॉक्टर फकत 105.4 मेगाहर्ट्स FM रेनबोचेर. हॅलो डॉक्टर. डॉक्टर
5: प्रसार भारतीन सुरू केला आपलो नवो OTT प्लॅटफॉर्म वेव्स.
6: वेव्स
5: हातूंत तुमकां विनामूल्य मेळटात
6: मुव्हीज, शोज, सिरियल्स, ऑडिओ गेम्स, लाईव्ह इव्हेंट्स आणि खूप कितें.
5: तर करात बेगोबेग डाउनलोड
6: वेव्स अँड्रॉइड प्ले स्टोर तशेंच ऍपल iOS वेल्यान.
5: वेव्स तुमच्या मनोरंजनाची शानदार हमी.
6: वेव्स
0: 7:25 आता वेळ झाला असा. ऐकूया स्टुडिओतल्या कोंकणीन प्रादेशीक खबरो.
7: तुमकां ह्यो प्रादेशीक खबरो दिता. म्हजे घर येवजणे फाटोफाट आतां म्हजो फ्लॅट येवजण सुरू करतले अशी घोशणा मडगांवांत काल जिल्ल्या शिबिरांत मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत हांणी केली. म्हजे घर हे येवजणेचो आतां मेरेन सुमार 5,000 लोकांनी लाव घेतलो आनी फुडल्या 6 हे येवजणे खाला जाणी जाणी अर्ज केला त्या सगळ्या अर्जांक मान्यताय मेळटली अशें उतर मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत हांणी दिले. म्हजे घर हे येवजणे फाटोफाट आतां सरकार म्हजो फ्लॅट

गाँव आणि हो या वेळीने ऐकले मी कोलवाळे या गावचे खाशलपण. 7:55 मिनटात ऐकूया वैशाली सामंतांच्या आवाजानं हे फुडले गीत.

वैशाली सामंत अंशावधानशील हे गीत याच गीता बरोबर विजल्ला सा नमस्कार गो आहे करविच्या निमणशणा येसानी पाऊस सुरूपाची सुरुवात झाली आसा. हाका लागून काय काळजी घ्यात, बाईक चलयता आसतना हॅल्मेट घाला, तशेंच कार चलयताना स्पीड लिमीट आनी सीट बेल्ट घालून जतनाय घ्यात तुजी काळजी तुमच्या घरकांक. तर याच बरोबर नमस्कार गो आहे कार्यावळ इतल्यान सोंपता.

म्युझिकली यॉज 105.4 MHz म्हणलेली असं आकाशवाणी पंचगंजी FM रेनबो चॅनल 8:15 चाळीस सेकंद दा नित्यच तुम्ही ऐकले समाचार प्रभात. वेळ जो आसा कातरांच्या कार्यावळीचो ऐकूया तरेकवार लेटस्ट पॉप तशेंच क्लासिकल कातारां झिमिक्स हांच्या आवाजान ऐकूया पयले कातार.

0: ऐकूया श्रोतल्यान कोंकणीन राष्ट्रखबरो.
1: आणि जपानात जावपी 18 वर्सां पिराय सकयल्या आशिया चषक हॉकी सर्तीच्या उपांत्य फेरयेत भारत आयज पाकिस्ताना आड खेळटलो. आता पुराय खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आयज गुजरात आणि दमनाक भेट दितले. सुरतात रस्तो वीज आणि उद्देगीक क्षेत्रातल्यान 18,800 कोटी रुपया परस चड मोलाच्या जायत्या उदरगत प्रकल्पांचे प्रधानमंत्री लोकार्पण करतले आणि बुन्याद घालतले. तशेंच प्रधानमंत्री मोदी सुरतात 200 खाटींच्या ESIC हॉस्पिटलाचे उक्तावण करतले. तशेंच गुजरात सरकाराच्या जायत्या महत्वाच्या उपक्रमांचे प्रधानमंत्री उक्तावण करतले. तातूंत आधुनिक वीज वितरणात सुधारणा, दहेज पेट्रोलियमात बरी सांडपाणी विल्हेवाट आणि प्रक्रिया मुळावी बांदावळ ह्या सुविधांचो आस्पाव जाता. उपरांत सांजे प्रधानमंत्री मोदी दमनात वचून सुमार 2,970 कोटी रुपयांच्या उदरगतीच्या प्रकल्पांचो बुन्यादी फातर घालतले. भलायकी जतनाय, नागरी विमानन, पर्यटन, मुळावी बांदावळ, जोडणी आणि भौशीक कल्याण ह्या सारख्या वेगवेगळ्या क्षेत्रांनी हे प्रकल्प पातळ्यात. संवसारीक योगासन चॅम्पियनशिपात वांटो घेवपी खेळगड्यांक आपल्या मूळ देशात परत येतकच आयुष मंत्रालयाच्या योग 365 ह्या मोहिमेचे जागतिक राजदूत जावपाचो उलो प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी मारला. अहमदाबादात जाल्ल्या चॅम्पियनशिपाच्या उक्तावण सुवाळ्यात उलयतना प्रधानमंत्री मोदी हांणी सांगले की आयुष मंत्रालयान योगात वर्सभर वांटो घेवपाक प्रोत्साहन दिवपा खातीर आनी समाजात बऱ्या भलायकी पद्दती

0: जातींक चालना दिवपा खातीर योग 365 ही मोहीम सुरू केल्या. संवसारभरातल्या खेळगड्यांनी चॅम्पियनशिपा भायर योगा विशीं जागृताय पातळावपाक मजत करची अशें प्रधानमंत्री मोदी हांणी मागलां. भारतीय रिझर्व्ह बँक आयज आपले द्विमासिक पतधोरण जाहीर करतली. रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर संजय मल्होत्रा आयज मुंबईत सकाळी 10 वरांचेर पतधोरण समितीचे निर्णय जाहीर करतले. स वांगड्यांच्या समितीन बुधवारा आपल्या 3 दिसांच्या चर्चेक सुरवात केली. एप्रिल महिन्यात भारतीय रिझर्व्ह बँकेन आपल्या मुखेल धोरणात्मक दरात कसलोच बदल करूंक नाशिल्लो. लोकसभेचे आदले महासचिव आणि संविधान तज्ञ सुभाष सी कश्यप हे बरोच तेप दुयेस आशिल्ल्यान काल नवी दिल्लीत संवसाराक अंतरले. तांची पिराय 97 वर्सां आशिल्ली. एकाच वेळार जावपी वेंचणुकेविशीं कायदेशीर चौकटी तयार करपा खातीर आदले राष्ट्रपती रामनाथ कोविंद हांच्या फुडारपणाखाला आशिल्ले उचेल्या पावडावेले समितीन डॉ कश्यप आशिल्ले. 100 वयर पुस्तकांचे लेखक 1983 ते 1990 मेरेन लोकसभेचे महासचिव म्हण ताणें काम पळयले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी तांच्या मरणाचेर दुख उक्तायला. विदेश वेव्हार मंत्री डॉ एस जयशंकर हांणी काल सकाळी नवी दिल्लीत व्हॅनेझुएलाच्यो प्रभारी राष्ट्रपती डेल्सी रॉड्रिगीसा हांचे कडेन संपर्क साधलो. भारत व्हॅनेझुएला संबंधाकडेन बऱ्याच काळासावन आशिल्ल्या वचनबद्धतेक भारत महत्व दिता. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांचे कडेन जाल्ले बसकेक लागून दोनूय राष्ट्रांमधले सहकार्य आनीक घटमूट जातले अशें सोशल मिडियाचेर केल्ल्या पोस्टात डॉ जयशंकर हांणी सांगला.
1: Countries have close civilizational ties reflected in the common heritage of Buddhism and Ramayana. Our relations go back in history based on deep cultural and people-to-people linkages. I fondly remember my own visit to your beautiful country during your ASEAN chairship in 2024.
0: आयज संवसारीक पर्यावरण दीस मनयतात. धर्तरेवेली जीवसृश्टी तिगोवन दवरपाक जागृताय निर्माण करपा खातीर संयुक्त राष्ट्र पर्यावरण कार्यावळ 1973 सावन दर वर्सा 5 जूनाक हो दीस मनयतात. संवसारीक पर्यावरण दिसा निमतान केंद्रीय पर्यावरण राना आनी हवामान बदल मंत्री भूपेंद्र यादव आनी राज्यमंत्री किर्तीवर्धन सिंग एक पेड माके नाम ह्या मोहिमेखाला राष्ट्रीय राजधानीच्या मैदानगडी हांगाच्या नमो ऑक्सिजन पार्कात झाडां रोवपाक कार्यावळीत वाटो घेतले. राज्य पावड्यार संवसारीक पर्यावरण दिसाच्या कार्यावळींनी कितलेशेच केंद्रीय मंत्री मुखेलमंत्री मंत्री खासदार आमदार लेगीत वाटो घेवपाचे आसात. हो दीस जागृताय कृती आणि पर्यावरण टिकाऊपणाक चालना दितलो. ह्यो खबरो तुम्ही आकाशवाणी पणजीच्या प्रादेशिक खबरां विभागावरवी ऐकतात.
2: तुमच्या भोवतणच्या आणि संसारातल्या ताज्या घडणुकांच्या माहिती खातीर आकाशवाणी पणजेच्या म्हादय चॅनलाक मुजरत ट्यून करात. ऐकात सकाळी 7:25 आणि सांजवेळा 7:20 कोकणी प्रादेशिक बुलेटिन, तसेच सकाळी 8:40 आणि सांजवेळा 6:30 कोकणी राष्ट्रीय बुलेटिन. एक्सचेर आमका फॉलो करात आकाशवाणी न्यूज पणजीचेर.
0: आता मुखावेल्यो खबरो. भारताचे विदेश वेव्हार मंत्री डॉ एस जयशंकर हांच्या आमंत्रणावेल्यान नेपाळचे विदेश वेव्हार मंत्री शिशिर खनाल 5 ते 7 जून मेरेन भारत भेटेर येतात. हे भेटी वेळार मंत्री खनाल नवी दिल्लीत डॉ जयशंकर हांचे कडेन औपचारीक बसका घेतले. व्यापार गुंतवणूक जोडणी उर्जा आणि लोकांमदी संबंध अशा मुखेल वाठारांनी सहकार्य वाढोवपाच्या हेतान दोनूय वटांनी परस्पर हिताच्या गजालींचेर चर्चा जातली अशें नेपाळ विदेश व्यवहार मंत्रालयान निवेदनात म्हळा. 1987 बॅचातले निवृत्त आयएएस अधिकारी तरुण कपूर हांकां प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांचे सल्लागार म्हणून 1 वर्स वाढोवपाक मंत्रिमंडळाचे नेमणूक समितीन मान्यताय दिल्या. कपूर हांचो प्रधानमंत्री कार्यकाळातलो वाढिल्लो काळ ह्या महिन्याच्या 10 तारखेसावन आनीक 1 वर्सा खातीर लागू जातलो अशी माहिती कार्मिक आणि प्रशिक्षण खात्यान दिल्या. आकाशवाणी पणजी केंद्रावरवी मॅकनीज पॅलेसच्या सभागरात 5 जूनाक आयज सांजे 4:30 वरांचेर सूरसंगम ही संगीत आणि पारंपारिक नृत्याची कार्यावळ आयोजित केल्या. या कार्यावळीन हिंदुस्थानी शास्त्रीय गायक डॉ प्रवीण गावकार आपली कला सादर करतले. माशेलच्या छत्रपती कला आणि सांस्कृतिक मंडळावरवी फुगडी सादर जातली. राया सासष्टी हांगच्या एन्ड्रियन सिक्वेरा हांची कातारांची कार्यावळ जातली. रसिकांनी ह्या कार्यावळीचो आनंद घेवचो अशें आकाशवाणी कळीत करता.

जकार्तात सुरू आशिल्ल्या इंडोनेशिया ओपन बॅडमिंटन सर्तीत भारताच्या एम आर अर्जून आणि हरिहरन अमसा करुनन हांणी उपांत्यपूर्व फेरयेत पाऊल घाले. दादल्यांच्या डोट्टी गटात काल ह्या भारतीय जोडयेन मलेशियाच्या एरॉन ताई आणि कँग खाई झिंग हांचेर जैत जोडिल्ले. गोयात मडगावात जावपी बायलांच्या SAFF फुटबॉल सर्तीत निमण्या फेरयेत भारत बांगलादेश पंगडा आड खेळटलो. हो खेळ सांजे 6:30 वरांक सुरू जातलो. ते आदी उपांत्य फेरयेत भूतानाक 1-8-0 अशे हारोवन भारतान निमण्या फेरयेत पावल घाल्ले. भारतान आतामेरेन हे सर्तीत 5 फावट वस्तादपण जोडला. जपानातल्या काका मेगाहारी हॉकी स्टेडियमात आयज दादल्यांच्या 18 वर्सां पिराय सकयल्या आशिया चषक हॉकी सर्तीच्या उपांत्य फेरयेत भारत पाकिस्तान पंगडा आड खेळटलो. पूल ए गटात 9 गुणांसयत दुसरी सुवात मेळून भारतान उपांत्य फेरयेत पावल घाले. यजमान जपाना आड भारताक 21 हार खावची पडली, पूण उपरांत भारतीय पंगडान गट फेरयेच्या निमण्या खेळात चायनीज तेपेयीचेर 13-8-1 अशे दणदणीत जैत जोडले. बायलांच्या 18 वर्सां पिराय सकयल्या आशिया चषक सर्तीत गट फेरयेत भारतान उपांत्य फेरयेत पावल घाला. आज सकाळी 9:30 वरांचेर भारत चीन पंगडा आड खेळटलो. भारतीय हवामान खात्यान आयज दिल्ली, हरियाणा, चंडीगढ, पंजाब, जम्मू काश्मीर, लद्दाख, मध्य प्रदेश, ओडिशा, राजस्थान आणि उत्तर प्रदेशात गडगडासयत पावस पडपाची शक्यता उक्तायल्या. ते खातीर ऑरेंज अलर्ट जारी केला. दर्यादेगेवेलो कर्नाटक, केरळ आणि माहे आणि तमिळनाडू, पुडुचेरी आणि करायकलात उटंगराच्या पावसाची शक्यताय हवामान खात्यान उक्तायल्या. ईशान्य भारत, उपहिमालयीन अस्तंत बंगाल, सिक्कीम, अंदमान आणि निकोबार जुळे, त्रिपुरा, आंध्र प्रदेश ह्या वाठारांनी लेगीत आयज पावस पडपाची शक्यताय हवामान खात्यान उक्तायल्या. आता खबरो सोपोवच्या आदी परतून एक फावट आयच्यो मुखेल खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आयज गुजरात आणि दमनाक भेट दितले. रस्तो, वीज, उद्देगीक क्षेत्रातल्या 21,800 कोटी रुपया परस चड मोलाच्या जायत्या उदरगत प्रकल्पांचे प्रधानमंत्री लोकार्पण करतले. संवसारीक योगासन चॅम्पियनशिपात वांटो घेवपी खेळगड्यांक आयुष मंत्रालयाच्या योग 365 ह्या मोहिमेचे राजदूत जावपाचो उलो प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी मारला. भारतीय रिझर्व्ह बँक आयज आपले द्विमासिक पतधोरण जाहीर करतली. लोकसभेचे आदले महासचिव आणि संविधान तज्ञ सुभाष सी कश्यप काल नवी दिल्लीत संवसाराक अंतरले. आणि खेळात जपानात जावपी 18 वर्सां पिराय सकयल्या आशिया चषक हॉकी सर्तीच्या उपांत्य फेरयेत भारत पाकिस्ताना आड खेळटलो. इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोपल्यो. आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशीक खबरां विभागाचे मुखावेले राष्ट्रीय खबरापत्र तुमकां आयकुपाक मेळटले आयज सांजे 6:30 जावन 30 मिनटांचेर. नमस्कार.

सेबी आणि हेमा सरदेसाय जो आशिल्लो आवाज संक्रामेंत जोडलो आनी तेजे आयकले कतार कतार जिकारे वयन निमणेशणा ऐकुया लॉना आनी सेबी हांचो आवाज ओ एरी घारो.

सप्तसूर आकाशवाणीच्या संग्रहालयातल्या घेतलेली कार्यावळ सप्तसूर शास्त्रीय संगीताची सोप्या पद्धतीने वळख करून देऊपी कार्यावळ सप्तसूर संशोधन लेखन आणि निवेदन पंडित योगराज नाईक सप्तसूर दर आयतारा सकाळी 7:30 आकाशवाणी पणजी केंद्रात.

0: वेगवेगळ्या मळार आपले वर्चस्व गाजयतल्या अस्तुऱ्यां खातीर खासा कार्यावळ अस्तुरी. अस्तुऱ्यांच्या कला गुणांक वाव दिवपी कार्यावळ अस्तुरी. अस्तुरी घेऊन येता आकाशवाणी पणजी बुधवार ते आयतार 12:05 आकाशवाणी पणजी केंद्राच्या म्हादय चॅनलाचेर अस्तुरी.
1: वेळ झाला सर 9:30. तुम्ही ट्युनिंग केला 105.4 MHz म्हणजे आकाशवाणी पणजी केंद्राचे एफ एम रेनबो चॅनल. वेळ झाला सर सदाबहार या गाण्याच्या कार्यावेचो एव्हरग्रीन 50s, 60s, 70s and 80s या काळातली ऐकूया हिंदी फिल्मातले गीता. सुरुवात एक मोहम्मद रफी यांचा आवाज.

सदाबहार ही गाण्यांची गरज होती तुम्ही ऐकतात आकाशवाणी पणजी केंद्राचं एफ एम रेनबो चॅनल 105.4 MHz. ही गाण्याची गरज पुढे वाचूया, ऐकूया राजकुमार या फिल्मातलं गीत, मोहम्मद रफी आणि सुमन कल्याणपुरी हांचो आवाज, शंकर जयकिशन हांणी संगीत बद्ध केल्लें, नचरत जैनपुरी हांणी बरयल्लें.

0: म्युझिकल यॉर्स, वेळ झालेला आहे 10:10. मराठी गाण्यांचा कार्यक्रम ऐकूया सुरुवातीला.
1: मखमली दिवस.
0: मखमली हा गाणं.

श्रोतेहो बरोबर 11 वाजता तुम्हाला ऐकायला मिळणार आहेत दिल्ली केंद्रावरून हिंदीतून बातम्या, आणि त्याच्यानंतर 11:05 तुम्हाला कोकणी सुगम संगीताचा कार्यक्रम अनुभवायला मिळणार आहे. ऐकत रहा 105.4 FM रेनबो. मराठी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातलं हे शेवटचं गीत.

ऐकू बनो नमस्कार, तुम्ही ऐकतात 105.4 FM रेनबो म्युझिकली युअर्स. 11:05 झाली असतात आणि कोकणी सुगम संगीताची कार्यावळ आता आम्ही तुमच्या खातीर सुरू करतात. जून महिनो सुरू झाल्लो असा, थंड दीस आमकां अणभवपाक मेळटा, भायर पावसूय पडटा आणि ह्या सोबीत अशा पावसा बरोबर आम्ही ही कार्यावळ सुरू करूया. पहिले गीत हरी हरण हांच्या आवाजातल्यान

अशोक पत्की हांणी संगीतबद्ध केल्ले हे गीत श्रीधर कामत हांणी बरयल्ले हरिहरन हांच्या आवाजांतल्यान आमी आयकले. सुगम संगीताच्या कार्यावळींत मुखावयल्या सुवातीर अशोक पत्की हांचे संगीत, त्याचबरोबर परत एकदा श्रीधर कामत हांचेच गीत आमी आयकुया शान हांच्या आवाजांत.

तुमची सान जानिकय मोगाचे करपा खातीर एफएम रेनबो घेवन येता तुमचे खातीर हॅलो गोंयकारा 1 फेब्रुवारी 2026 सावन सांजवेळा 8 वरांचेर कातारांची ही कार्यावळ खास तुमचे मागणेची. तुमच्या लागींच्यांक घरच्यांक मेसेज करात. आमचो नंबर असा 8380071054. नातर फोन करून तुमच्यांनी तुमची मेसेज पावो येता.

0: अशोक फक्की हाणी संगीतबद्ध केले हे गीत राजय पवार यांच्या शब्द सिद्धार्थ महादेवन आणि गौतमी हेदे यांच्या आवाजातल्या नामे केले ऐकुपेनो कोकणी सुगम संगीताची कार्यावळी ही अशीच चालू उरतली या खिणाक आम्ही घेऊया इखलांजो विसव आणि ह्या ब्रेका उपरांत कोकणी सुगम संगीताच्या कार्यावळीतली काय निमणी गीतां तुमकां ऐकपाक आम्ही दितले ऐकत रहा 105.4 FM रेनबो म्युझिकली योर्स
1: तुमची सांज आनिकय मोगाची करपा खातीर FM रेनबो घेवन येता तुमचे खातीर हॅलो गोंयकारा 1 फेब्रुवारी 2026 सावन सांजवेळा 8 वरांचेर कातारांची ही कार्यावळ खास तुमचे मागणेची तुमच्या लागींच्यांक घरच्यांक मेसेज करात आमचो नंबर असा 8380071054 ना तर फोन करून तुमच्यांनी तुमची मेसेज पावू येता आमचो नंबर 2421285 आणि 2221

0: 2 4 4 5 7. हॅलो गोयकारा, दर आयतारा FM रेनबोंत सांज वेळा 8 वरांचेर कातारांची ही कार्यावळ खास तुमचे मागणेची. हॅलो गोयकारा,
1: हॅलो

0: तुमचे भलायकेच्यो सगळ्यो समस्या सुटाव्यो करपाक FM रेनबो घेवन येता हॅलो डॉक्टर. गोंयातले नामनेचे तज्ञ दोतोर तुमकां दितले योग्य सल्ले. दर शुक्रारा दनपारा 1 ते 2 वरां मजगती हॅलो डॉक्टर फकत 105.4 मेगाहर्ट्स FM रेनबोचेर. हॅलो डॉक्टर.
1: कलात्म गोय आयकात म्हादय चॅनलार दर सोमारा सकाळी 7:45
2: जाल्यार ब्रेस्तारा सांजेच्या 8:15
3: कलात्म गोय गोयच्या प्रयोगजीवी कलांची वेगवेगळी तासां मांडपी ही वळेरी
1: सांगाता गोयच्या लोककलेच्या ज्येष्ठ अभ्यासकांची मता
4: गोयच्या लोकपरंपरेत मेळपी नाटक संगीत आणि नाच हे जे वेगवेगळे कला प्रकार असतात हे आम्ही समजून घेऊपा जाय आणि सांभाळपाचो यत्न करूंक जाय.
1: कलात्म गोय वळेरी घेऊन येता डॉक्टर साईश देशपांडे.
3: कलात्म गोय
2: ऐकूंक रावात ही वळेरी दर सोमारा सकाळच्या सभेंत 8:45 जाल्यार दर बेरेस्तारा सांजेच्या सभेंत 8:15 आकाशवाणीच्या पणजी केंद्रावयल्यान
3: कलात्म गोय.

0: सिलेक्ट करात.
1: तुमच्या फोनार दिसपी रेडिओ आयकॉन पळयात आणि FM रेनबो गोवा सिलेक्ट करात.
0: आणि मागीर ऐकात तुमच्या आवडीचे स्टेशन ऑफ द नेशन FM रेनबो.
1: आकाशवाणी पणजी केंद्राचं FM रेनबो चॅनल पावता पुराय संसारभर.
0: हय, पुराय संसारभर.

आयकुपेनो या गीता बरोबर चित्ररंजन ही कार्यावळ हंगाच सोपता. एक वर जाल्ले आसात कांय खिणांतच हॅलो डॉक्टर ही कार्यावळ तुमचे खातीर. एकत्र 105.4 FM रेनबो.

0: फकत ताचे ताचे सिमटम्स पळोवन वखदां दितात.
1: हय
0: आमी तशें करनात. आमी ताजी फिजिकल्स, मेंटल, इमोशनल सगळो स्टेटाचो एक अभ्यास करतात आनी वखद दितात. सो इट इज होलिस्टीक, इट इज एकंदरीत सायन्स. आनी दुसरो म्हळ्यार इंडिविज्युअलिस्टीक. आतां इट इज व्हेरी इंडिविज्युअल बेस्ड. आतां तूं आयलो न्ही आमचे कडेन, जाल्यार तूं फिजिकल्स तुजे आर व्हेरी इम्पॉर्टंट, म्हणजे तूं कशे तरेन प्रेझेंट करता, तुका कसो कसलो डिझीज जाला तें सगळें शिकून, तुजी मेंटल स्टेट, तुजी पर्सनॅलिटी, तुजो इमोशनल बॅगेज, तुजी पास्ट हिस्ट्री, फॅमिली हिस्ट्री, ही सगळी कन्सिडर करून, इवन युअर फिजिकल जनरल्स कन्सिडर करून, आमी एक मेडिसीन तुका दिता विच इज व्हेरी सिमिलर टू यू इन पर्सनॅलिटी.
1: कित्याक
0: हाजो शोधूय मनशांचेर जाला न्ही, सो आमचे कडेन एक पर्सनॅलिटीज आसात, सो आमी मॅच करतात आनी मेडिसीन दितात. सो फाल्यां तुका आनी म्हाका जर सेम डिझीज जालो जाल्यार आमकां दोगांकूय एक मेडिसीन लागचें ना, बिकॉज वी कॉज कंप्लीट क्युअर. वी गेट टू द कोर ऑफ द प्रॉब्लम. कित्याक कॉज खंयचोय आसपाक शकता न्ही,
1: फिजिकलसूच
0: न्ही, मेंटलूय कॉज आसपाक शकता.
1: सो व्हेरी युनीक फिल्ड ऑफ मेडिसीन म्हणू शकता आमी.
0: इट इज व्हेरी युनिक बिकॉज इट इज व्हेरी इंडिविज्युअलाइज्ड.
1: हा ओके. सो तुम्ही होलिस्टीक अप्रोच आणि इंडिविज्युअलिस्टीक हे सगळे मेन्शन केले. सो दीज आर द बेसिक प्रिन्सिपल्स ऑफ होमिओपॅथी.
0: हा द बेसिक प्रिन्सिपल्स ऑफ होमिओपॅथी. होमिओपॅथी वर्क्स ऑन लाईक युअर्स लाईक. आम्ही एंटीपथी ट्रीटमेंट, म्हणजे एंटीपथी जो फॉलो असता न्ही, एंटी म्हळ्यार कितें, आतां जोर आयलो जाल्यार जोराचे वखद दिवन थंयच्या थंय जोर कंट्रोल करप. आमी कांयच कंट्रोल करनात बॉडी. ओके, आमी कांयच कंट्रोल करनात. वी गेट टू द रूट ऑफ द डिझीज. वी गेट टू द कॉज ऑफ द डिझीज. इट्स अ लेयर बाय लेयर ट्रीटमेंट. हय. सो आमी तुजीच इम्युनिटी बूस्ट करतात, आमी तुजीच रोग प्रतिकारक शक्त आसतात ती बूस्ट करतात. वी गेट अ बॅलन्स इन द बॉडी एन्ड दॅट्स हाव वी ट्रीट.
1: सो हा तसोच म्हजो म्हणजे फुडें म्हाका प्रश्न आशिल्लो की आतां होमिओपॅथी बद्दल खबर आसना लोकांक, म्हणजे ट्रिटमेंट कसो कितें तसो तुमी सांगलो. सो एग्जॅक्टली म्हणजे बॉडीचेर आमच्या कशें काम करता तुमचो ट्रिटमेंट?
0: हय. सो हांवें जशें आत्तां म्हळें, कितें जाता इज इन आर अप्रोच द डिझीज इज नॉट आर मेन फोकस, द पेशंट इज आर फोकस. हांगा तुका डिफरन्स कळटा. दुयेंसाक आमी ट्रीट करनात, आमी त्या
1: पेशंटाक
0: ट्रीट करतात. सो आमचें अशें म्हणणें आसा की कॉज खंयच्यानूय येवपाक शकता. रायट. तूं जर कंप्लीट क्युअरचे जर असो तूं यू आर स्पीकिंग अबाउट कंप्लीट क्युअर एन्ड यू आर टेलिंग अ पेशंट की आय कॅन क्युअर दीस, जाल्यार तुका कॉज सोदून काडचो पडटलो, रूट सोदून काडचो पडटलो. सो आमी कितें करतात, वॉट वी बिलीव इज जेन्ना एक डिझीज जाता न्ही, तेन्ना बॅलन्स बॉडींतलो वाट लागता. एक एनर्जी आसता न्ही, द युनिवर्स वर्क्स ऑन बॅलन्स, द युनिवर्स वर्क्स ऑन इक्विलिब्रियम.
1: राईट.
0: सो जेन्ना बॉडीचो इक्विलिब्रियम हालता खंयच्याय सिस्टमान जावन तो, तेन्ना डिझीज जाता. राईट. सामक्या साध्या शब्दान सांगपाचे म्हळ्यार तो बॅलन्स परत हाडप. आतां तो बॅलन्स कसो हाडटली आमी परत? भायल्यान कितें तरी जर सिंथेटीक दिलें जाल्यार ताजे तुमी सायड इफेक्ट्स पळयतात, किंवा लिमिटेड टायम, म्हणजे तात्पुरतें तुका एकदम बरें दिसलें, रोखडें बरें दिसलें काय तो परत येता. मागीर क्रॉनीक एलिमेंट्स आसल्यार तुका आयुश्यभर वखदां घेवची पडटात. आमी कितें करतात इज आमी तुजीच इम्युनिटी बूस्ट करतात. कळ्ळें न्ही? नॅचरल सिमटम्स आशिल्ल्यान आमी जशें हांवें पयलीं म्हळ्यार कंप्लीट हिस्ट्री घेतात, तुका स्टडी करतात. वी मॅच इट टू वॉट एवर डेटा दॅट वी हॅव ऑफ द प्रूव्ड मेडिसिन्स. दीज आर एक्सपेरिमेंटेड अँड प्रूवन मेडिसिन्स. वी कंपेर बोथ द स्टेट्स, फिजिकल्स प्लस मेंटल्स, अँड वी गिव्ह यू वन मेडिसीन. तातूंत तुजी जी इम्युनिटी आसा न्ही, ती बूस्ट जावपाक लागता. सो यू युअर सेल्फ स्टार्ट क्युअरिंग युअर डिझीज.
1: ओके. सो बेसिकली होस्ट इज सेकंडरी, होस्टाक तुम्ही हात लायना.
0: हात लायना म्हणजे परस आमी डिफेन्स वाढयता.
1: डिफेन्स वाढयता. ऑलरायट. आणि सो तुम्ही म्हटले की आमका तुमका हिस्ट्री फुल ट्रॅक करची पडटा. सो एका पेशंटाक सगळी त्याची मेडिकल हिस्ट्री दिवची पडटली, किदे मेडिसिन्स कंझ्युम केला, किदे सगळे जे हा ते सगळे दिवचे पडटा.
0: हय. सगळे उलोवपाक उलोवचे पडटा. आमचे फर्स्ट कन्सल्टेशन आसता ते बरेंच लांब आसता. एटलिस्ट एक वरभर तरी फर्स्ट कन्सल्टेशन चलता. सो लॉंग हिस्ट्री आसता होमिओपॅथीन आनी ती समजून आमी ट्रिटमेंट दितात.
1: सो साधारणपणान जर पळयले जाल्यार आयज पर्यंत तुम्ही सुद्दां तुमच्या एक्सपिरियन्सांतल्यान कसले कसले कॉमन डिसीजीस तुम्ही ट्रीट केले आनी मे बी क्रॉनिकूय आयला आसतले केसीस तुमचे कडेन? सो ताचेर मातशें.
0: सो चडशे विनीत सांगपा

0: आजच्या म्हळ्यार आमच्याकडे क्रॉनिक एलिमेंट्स चड येतात,
1: ओके
0: क्रॉनिक कंडिशन्स खूप येतात. पयली पयली स्किन आणि आरएस रेस्पिरेटरी कंप्लेन्स असताले, कॉमन कोल्ड किंवा रायनायटीस, एलर्जीक रायनायटीस आणि स्किन एलिमेंट्स असताले असे पेशंट्स येताले. पूण आता हांव हे सांगून सोदता सांगपाक सोदता की आता मातसो चेंज झाला. ऑटोइम्युन कंडिशन्स ही वाढपाक लागल्या. तुवें आयकलां आसतलें ऑटोइम्युन कंडिशन्स म्हळ्यार स्वताचीच इम्युनिटी स्वताच्याच बॉडीच्या अगेन्स्ट काम करपाक लागता आनी म्हणून कांय हांगा डिजीजीस तयार जातात. तातूंतले एग्जाम्पल हांवें दिवचें म्हळें जाल्यार रुमटॉयड आर्थरायटीस, एन्कायलोजींग स्पॉन्डिलोसीस अशे कांय डिजीजीस आसात न्ही. सोरियासीस हे तुवें आयकलां आसतले, स्किनाक जाता ते सोरियासीस. सो ऑटोइम्युन कंडिशन्स आनी होमिओपॅथी खूब बरे तरेन काम करतना हाली दिसता. आनी जाचो तसो क्युअर ना, इट कॅन बी कंट्रोल्ड बाय अदर सिस्टम्स ऑफ मेडिसिन्स व्हेरी वेल, बट होमिओपॅथीन आमी ताजो क्युअर जातना पयला. आनी हांवें स्वता पयला म्हणून हांव हे म्हणपाक शकता. इवन सामके लायफ थ्रेटनिंग डिजीजीस असतात, फॉर एग्जाम्पल मल्टिपल स्क्लेरोसीस असतात, कांय प्रमाणान कॅन्सर लेगीत खूप सिनियर होमिओपॅथ्सांनी ताजेर जाता तितले लायफ एक्सपेक्टन्सी वाढवपाची आणि पेलिएटिव्ह ट्रीटमेंट जर असा जाल्यार जाता तितली बरी क्वालिटी त्या मनशाक कशी दिवप हेय होमिओपॅथी करपाक शकता.
1: ओके,
0: ताज्याच बरोबर क्रॉनिक झालेच, पण ताज्याच बरोबर अक्यूट्स जितले असतात सिमटम्स, सपोज तुम्ही एनाफायलेक्सिसान वतात किंवा असे कितें जर अक्यूट असा जाल्यारूय ट्रीटमेंट असा, मायग्रेन हेडेक्स ट्रीटमेंट असा. सो होमिओपॅथी पळोवपाक गेल्यार आमी पेशंटाक ट्रीट करता म्हणून कंप्लीट ट्रीटमेंट कसल्याय डिजीजाचो असा.
1: हा ओके, सो क्रॉनिक तर असाच, क्रॉनिक तर क्युअर जाताच, अक्यूट सुद्धा तुम्ही 100% सांगू शकता की जातलोच म्हणून
0: सांगतो. हो, इफ युअर रेमेडी इज राईट अँड इट्स द स्किल ऑफ अ होमिओपॅथ.
1: ओके,
0: सो जर द रेमेडी इज राईट देन यू कॅन सी व्हेरी गुड इफेक्ट्स इन व्हेरी शॉर्ट पिरियड ऑफ टाईम. हाय, आणि आता शिफ्ट जो झाला इज मेनली इन पिडियाट्रिक्स. आवय बापूय जी असतात, जी लर्नड पेरंट्स असतात, ती आपल्या भुरग्यांक खूप मेडिसिन्स दिवपाक अवॉइड करतात. सो दे आर शिफ्टिंग टू होमिओपॅथी. आणि खूप लहान असताना किंवा वेन दे आर कॅरिंग द चाइल्ड दे स्टार्ट टेकिंग होमिओपॅथी. सामके नेसंट स्टेजीर म्हणल्यार लहान एक महिन्याचो दोन महिन्याच्या भुरग्या आमच्याकडे येतात अँड दे स्टार्ट विथ होमिओपॅथी जस्ट टू बूस्ट इम्युनिटी, यु नो, इवन वेन द चाइल्ड डजंट हॅव एनीथिंग.
1: सो इवन दॅट इज रेकमेंडेड, हेही रेकमेंड करता तुम्ही?
0: ऑफ कोर्स इट इज, बिकॉज इट्स अ व्हेरी नॅचरल फॉर्म ऑफ ट्रीटमेंट. नी आणि किती जाता इज ओनली युअर इम्युनिटी गेट्स बेटर, राईट. सो हे लहान असताना सुरू केल्यान आता हांव ताजो एग्जाम्पल असा. म्हाका स्वताक म्हज्या मम्मान खूप लहान असताना होमिओपॅथीचेर घातिल्ले. इनफॅक्ट वायल शी वॉज कॅरिंग मी इज वॉट आय अंडरस्टूड की ती म्हाका सांगता तेन्नाच्यान हांव होमिओपॅथी. सो हांव खूप फास्ट रियॅक्ट करता आनी तशें पळोवपाक गेल्यार टच वूड म्हजी इम्युनिटी तशी बरी आसा. सो आय हॅव एक्सपिरियन्स्ड इट माय सेल्फ. सो पिडियाट्रिक्स आनी भुरगीं खूप सेन्सिटीव्ह आशिल्ल्यान ती फास्ट रियॅक्ट करतात.
1: सो आमचे जर न्यू पेरंट्स कोण लिसनर असा जाल्यार तेंकां तुम्ही 100% रिकमेंड करता की देअर किड्स शूड गो फॉर अ होमिओपॅथीक ट्रीटमेंट?
0: येस, हांव असे म्हणत की तुम्ही वाचात, यू टॉक टू दी अदर्स हू आर ऑन होमिओपॅथिक ट्रीटमेंट, यू सी फॉर युअर सेल्फ अँड डिसाईड. आय वूड रेकमेंड टू स्टार्ट व्हेरी अर्ली फॉर चिल्ड्रन. गरज ना जाल्यार स्टार्ट करपाची गरज ना, म्हणजे फक्त इम्युनिटी बुस्टिंगाक. पण जर भुरग्यांक न्ही, खूप जाल्ल्या भुरग्यांक स्किनाचे ट्रीटमेंट्स म्हणजे स्किन कंडिशन्स येतात, डर्मटायटीस म्हणटा ते दिसता, किंवा तांकां थंडी जाता, तांची इम्युनिटी न्ही हायपर सेन्सिटीव्ह असता, दी रिएक्ट व्हेरी फास्ट. पहिलं असतलें न्ही कितें जाल्यार ती रिएक्ट करतात. तांची इम्युनिटी तितलीच बरी असता, ती आवयच्या दुधार आशिल्ल्या कारणान तांची इम्युनिटी खूप बरी असता. एज कम्पेर्ड टू अडल्ट्स दे कॅन रिकवर फास्टर. पण जर तुम्ही त्यांना होमिओपॅथी दिले जाल्यार ती आणि बरी रिएक्ट करतली आणि आणि त्यांची इम्युनिटी वाढते.
1: दोतर, प्रश्न आणि खूप असा आणि खूप बरी डिटेल तुम्ही दिली. या खिणाक आम्ही एक लहानसो विसव घेऊया आणि ह्या विसवात आम्ही ऐकूया एक सोबीत असे कातार आल्फ्रेड रोझांच्या आवाजातल्या.

0: आयकुपेनो, तुमकां सगळ्यांक परत एकदां येवकार. हॅलो डॉक्टर ह्या कार्यावळींत तुमकां तुमच्या प्रस्नांची जर जाप जाय आमच्या गॅस्ट दोतोरा कडल्यान, तुमकां तुमच्या शंकांचें निरसन करपाक जाय जाल्यार तुमी आमकां कॉल करूं शकता 0832 हो कोड वापरून 242185 नाजाल्यार 2224457. तुमी आमकां मुजरत कॉल करचो आनी तुमच्या प्रस्नांच्यो जाबो मेळोवच्यो. दोतोर, तुमकां परतून एकदां येवकार. आमचें लास्ट डिस्कशन जेन्ना आतां जालें तेन्ना तुमी मेन्शन केलें मायग्रेन. आतां मायग्रेन म्हणटकीच म्हाका म्हज्या तकलेन एक प्रश्न येता, तो म्हळ्यार पॅरासिटॅमॉल. आजकाल लोक मातशें कितें हेडेक जालो किंवां मातशें कितें खंय दुखलें रोखडे पॅरासिटॅमॉल घेतात, स्पेशली डोलो. सो ताचेर कशें कितें, ही आफ्टर ऑल इट इज अ टॅबलेट, ती कितली बरी?
1: हय, सो हय, मायग्रेनूच न्हय तर प्रत्येक गजालीक आमगेर दोतोर खूब जाल्यात म्हणल्यार जाता. घरान सेल्फ मेडिकेशन किंवा गुगल खूब इजी जाला, सेल्फ मेडिकेशन ओवर मेडिकेशन जाताच. सो विनीत, कांय वर्सां आदीं न्हय पॅरासिटामॉल वॉज ओन्ली इट वॉज प्रिस्क्रायब्ड, एक दोतोरूच ते दिवपाक शकतालो आनी तेन्ना लोक घेताले. आतां ते इजी जाला आनी लोक दीस रात दे पॉपअपील. कितेंय जालें जाल्यार, बारीकसो हेडेक सुद्दां जालो जाल्यार दे पॉपअपील. पयलीं म्हळ्यार आमकां सगळ्यांकूच खबर आसा की ओवर मेडिकेशन ऑर सेल्फ मेडिकेशन इज बॅड. फक्त पॅरासिटामॉल न्हय तर सगळेंच सेल्फ मेडिकेशन इज बॅड इफ इट इज नॉट प्रिस्क्रायब्ड बाय अ डॉक्टर. रायट. आतां तातूंत आयलो मायग्रेनाचो जर गजाल आमी पळयता जाल्यार मायग्रेन इज अ व्हेरी क्रॉनिक टायप ऑफ हेडेक. ओके, इट कॅन बी, इट कॅन व्हेरी इन इंटेन्सिटीज. कोणाक खूब चड त्रास जाता. हातून होमिओपथीन खूब बरो उपचार आसा. सो अगेन वी ट्रीट इट कॉन्स्टिट्युशनली, म्हळ्यार वी टेक अ कंप्लीट केस हिस्ट्री एन देन वी ट्रीट द मायग्रेन बिकॉज इट्स अ क्रॉनिक एलमेंट. सो हातून कंप्लीट क्युअर सुद्दां जाल्लो हांवें स्वता पळयलां म्हज्या प्रॅक्टिसेन. मायग्रेन हेडेक्स कॅन बी क्युअर्ड व्हेरी वेल विथ होमिओपथी. इवन अक्यूट टुका अटॅक आयलो जाल्यार होमिओपथी कॅन मॅनेज इट विथ अक्यूट मेडिसिन्स. रायट. पूण जर अशें कांय मायग्रेन हेडेक्स आसात जेन्ना पेशंट गोज इन कंप्लीट डिरेंजमेंट आनी खूब इंटेन्सिफायड जेन्ना हेडेक जाता तेन्ना डोलो घेवप, तेन्ना एक पेन किलर घेवप ही वेगळी गजाल. तेन्ना तुका जर प्रिस्क्रायब केलो जाल्यार ही वेगळी गजाल. हे मेडिसिन्स वर मेड फॉर अक्यूट ट्रिटमेंट. रायट. सो पण सदांच एक पॅरासिटामॉल घेवप, ताचो खूब वापर करप इज बॅड, हे सगळ्यांक खबरच.
0: हय, बट म्हणजे आतां जर म्हाका हेडेक जाता जाल्यार आतां जर हांव पॅरासिटामॉल घेवचो ना जाल्यार आपल्याक आनीक त्रास जातले, अशें म्हणून सुद्दां कांय लोक पॅरासिटामॉल घेवन सोडटात. सो तेय चूक.
1: हय, कित्याक ताजी संवय जाल्ली आसा अशें म्हाका दिसता. इजी जाला सगळें. हाता कडेन पयलीं लोक मेडिसिन घेवपाक मातशे भिताले आनी आय थिंक दॅट वॉज रायट बिकॉज यू आर नॉट अ डॉक्टर टू नो द सायड इफेक्ट्स ऑफ इट. रायट. लाँग टर्म इफेक्ट तुमच्या किडनीचेर इफेक्ट जावपाक शकता, हे हांवूच न्ही सगळे दोतोर म्हणटात. सो बेश्टी पॅरासिटामॉल पॉप करप इज व्हेरी बॅड. सो अशें घेनाकात, जाता तितले अवॉयड करात. आमचे ऑल्टरनेटीव ट्रिटमेंट्स आसात, ताचो तुमी आसपाव घेयात. होमिओपथी कडेन तुमी पळयल्यार जाता. इवन अक्युटली बरें दिसपाक जाय जाल्यार एकदां तुमची केस आमच्या कडेन आयली काय वी कॅन ट्रीट इट अक्युटली, यु नो.
0: बरोबर. हय, सो होमिओपथी इज सजेस्टेड एवरी टायम फॉर
1: हय हय इफ इट इज सी इन इमर्जन्सी केसीस वेन

0: वायर्ड यू नीड टू टेक अदर फॉर्म्स ऑफ ट्रिटमेंट. जर
1: बरोबर.
0: पॅरासिथमॉलाची गरज आसा आणि दोतोर जर म्हणटा जाल्यार गरज आसा, पण बेश्टीच न्ही आणि सदांच न्ही.
1: रायट. आनी एक गजाल, आय डोंट नो मिसकन्सेप्शन काय कशें कितें तें, बट लोक म्हणटात किंवा कॉमनली सगळे जाण म्हणटात की होमिओपॅथी खूप स्लो, तेजो ट्रिटमेंट खूप स्लो, ते कशें कितें?
0: हय, सो हाजें हांव एग्जाम्पल सदांच अशें दिता की विनीत, कितें जाता न्ही की आमचे कडेन लोक सदांच निमण्या स्टेजीर पावतात. सगळे ट्रिटमेंट जाले, त्या ट्रिटमेंटा खातीर खूब सप्रेशन जाल्लें आसता आनी लास्ट होमिओपॅथी कडेन वयतात. सो आमचे कडेन पावपाक खूब कळाव जाल्लो आसता, खूब वेळ गेल्लो आसता. तर आतां पळय, आं तुका जर 7 वर्सांचे पोरणें कसलेंय दुयेंस आसा, 10 वर्सांचे पोरणें कसलेंय दुयेंस आसा, खूब ल्हान आसतनाच्यान तुका एलर्जीक रिएक्शन्स आसात आनी तूं आमचे कडेन येता, एज आय टोल्ड यू वी गेट टू द रूट ऑफ एनी डिजीज, रायट? तें जर रूटा कडेन पावतलो, लेयर बाय लेयर तुजी ट्रिटमेंट करतलो आनी तुका कंप्लीट क्युरा कडेन आमी व्हरतली, जाल्यार त्या 10 वर्सांच्या, त्या 15 वर्सांच्या दुयेंसाक बरें करपाक आमकां एटलिस्ट वर्स नाका, आमकां 6 महिने नाका. जर थंयचे थंय सपरेशन करता, थंयचे थंय कंट्रोल करता जाल्यार तें बेगीन जाता. पूण जर तूं कंप्लीट क्युअर जर दिता किंवा लेयर बाय लेयर ट्रिटमेंट करता जाल्यार ताका तितलो बॉडीक तुज्या टायम लागता. इट इज नॉट होमिओपॅथी विच इज स्लो, इट इज युअर कॉन्स्टिट्युशन विच इज रिएक्टिंग टू आर मेडिसिन्स. सम पीपल हू आर फ्रॉम, आतां हांव खूब ल्हान आसतनाच्यान मेडिसिन घेता, सो रोखडें म्हजें कॉन्स्टिट्युशनल मेडिसिन घेतलें काय म्हाका रोखडें बरें दिसता.
1: राईट.
0: सो इट इज हाव सेन्सिटिव्ह यू आर, हाव यू आर रिएक्टिंग टू युअर मेडिसिन, बिकॉज वी बूस्ट युअर ओन इम्युनिटी. न्ही, तुझी इम्युनिटी जर स्लोली रिएक्ट करता जाल्यार ताका तितलो टायम, आनी इट इज फेअर. इफ इट इज, इफ अ बॉडी इज डिलिंग विथ इट फॉर लास्ट 7 इयर्स, इट वील नीड सम टायम टू क्युअर इट. राईट. तशेंच जर तूं अक्यूट, अक्यूट कितें आयलें, 4 दिसाची तुका थंडी आसा जाल्यार हांव तुका 6 महिने ट्रिटमेंट घे म्हणचें ना न्ही.
1: बरोबर.
0: तुका व्हायरल जर 3 दिसांचो व्हायरल आसा जाल्यार तुका 6 महिने ट्रिटमेंट घेवपाची गरज ना.
1: राईट.
0: तें एका दिसान बरें जातलें.
1: राईट.
0: सो इट डिपेंड्स ऑन द नेचर ऑफ द डिझीज अँड द वे यू रिएक्ट टू द मेडिसिन.
1: राईट.
0: बिकॉज इट्स अ व्हेरी नॅचरल फॉर्म ऑफ ट्रिटमेंट.
1: सो द अदर साइड ऑफ द कॉइन.
0: एक्झॅक्टली.
1: राईट. आता जर मातसो कॉम्प्लेक्स जर म्हणशात जाल्यार, म्हणजे एलर्जी, मायग्रेन किंवा बाकीचे जे स्क्रीन प्रॉब्लम्स आम्ही डिस्कस केले किंवा अदर जे क्रॉनिक केसीस ज्यो तुमचे कडेन येता, मेडिसिन एक्झॅक्टली कशें कितें आसता हांचेर? एक म्हणजे खंयचे सिच्युएशन ऑर एग्जाम्पल घेऊन सुद्धा तुम्ही सांगले जाल्यार.
0: म्हळ्यार नेचर ऑफ मेडिसिन.
1: हय, नेचर ऑफ मेडिसिन, हाऊ डू यू ट्रीट.
0: ओके.
1: ड्युरेशन.
0: हय. सो आमचे सोर्सेस खूप वेगवेगळे असतात. देर इज, वी जस्ट डोंट have medicines based on plant as source. There can be animal sources, there can be mineral sources.
1: All right.
0: There are many, many sources in homeopathy.
1: Okay.
0: Everything is proven and everything is potentized. That our medicines go through a process called potentization. Manje, taji dynamic power ji asta ni, ji energy asta medicine achi, manje, to react, ti vadovap. ती खूप प्रोसेसांतल्यान, आता ताज्या डिटेलान हांव गेले जाल्यार हे खूप लांबतले, पूण पोटंटायझेशन इज अ प्रोसेस दॅट वी फॉलो. वी पोटंट द मेडिसीन. डायल्युशन प्रिंसिपलाचेर मेडिसिन्स जातात, म्हणजे होमिओपॅथी बिलीव्स इन दीस लॉ ऑफ डायल्युशन विच इज पार्ट ऑफ फिजिक्स. ओके. अगेन, की जितले डायल्यूट मेडिसीन जाता तितलो ताजो डायनॅमिक पॉवर वाडटा, फिजिकल कंटेंट कमी जाता आनी ताजी हिलिंग प्रॉपर्टीज आसतात, जी डायनॅमिक एनर्जी आसता मेडिसिनाची ती वाडटा. सो आमी खूप कमी प्रमाणान एक एलिमेंट तुका दितात.
1: सो तेजी जर डायल्यूट केले जर इंटेन्सिटी कमी जाता, ऑर
0: इंटेन्सिटी कमी जायना, डायनॅमिक पॉवर वाडटा. म्हणजे आमच्या प्रिन्सिपल्साच्या अकॉर्डिंग जी कमी डायल्यूट केल्ली मेडिसिन असतात न्ही, ती खूप फिजिकली किंवा असे तुका किती झाला जाल्यार आमी कमी पोटन्सीची मेडिसिन्स देतात. आणि जशी डायल्युशन वाडटा तितली ताजी पॉवर वाडटा त्या मेडिसिनाची. सामके ले टर्म्सान हांव जाल्यार सांगत जाल्यार ताजी पॉवर वाडटा. सो इट कॅन इवन अफेक्ट यू ऑन युअर मेंटल लेवल. ओके. सो आमचे कडेन फॉलोअपाक पेशंट येता आनी जर ताका मेंटली कितेंय ब्लॉक आसलो जाल्यार सगळ्यांत पयलो प्रश्न आसता, हाव आर यू फिलींग मेंटली. ओके. तुजी एंग्झायटी कशी आसा किंवा तो ट्रॉमा तुका आशिल्लो त्या काळांत तो कसो आसा,

0: हाजेर डील करपाची शक्त जितली पोटन्सी वाडटा तितली चड जाता.
1: ऑल रायट. सो एज यू सेड की तुमी हिस्ट्री ट्रॅकिंग बेसिकली.
0: हय, इट्स अ व्हेरी कॉम्प्लेक्स सिस्टम, म्हणून होमिओपॅथ शूड बी व्हेरी स्किल्ड टू नो वेन टू गीव वॉट पोटन्सी मेडिसीन टू अ पेशंट.
1: ऑल रायट, ऑल रायट.
0: या
1: आतां दोतोर, जर हांव आतां तुमी जशें म्हटलें की तुमचे कडेन केसीस येतात जेन्ना ते ब्लेम करता की होमिओपॅथी स्लो, पूण तुमी म्हणटात की हे घेवनूच येता 10-15 वर्सां उपरांत. फॉर एग्जाम्पल, हांव म्हाका समजा कितें क्रॉनीक डिसीज आसा आनी हांव दुसऱ्या म्हणजे दुसऱ्या फिल्डाची मॅडिसिन्स, जी दुसरी मॅडिसिन्स आसा ती घेता, जाल्यार म्हाका स्विच करपाक मेळटा? आनी जर करपाक मेळटा जाल्यार हांव सेफ, ऑर जर मेळना जाल्यार कशें कितें?
0: हय, खूब बरो प्रश्न. कित्याक वर्सान वर्सा आमी डिपेंडंट आसतात न्ही, ड्रग्सांचेर ऑर मेडिसिन्सांचेर डिपेंडंट आसतात. सो जेन्ना तूं आमच्या कडेन फस्ट टायम येता तेन्ना आमकां फट्ट करून ती मेडिसिन्स बंद करपाक मेळना. सो वेन वी स्टार्ट विथ द घेवपाक मेळटा, यू कॅन स्विच एनी टायम, बट आय वील आयडियली कीप यू ऑन होमिओपथी सायमल्टेनियसली अँड इवेंच्युली इवेंच्युली पेपर युअर अदर मेडिसिन्स ऑफ. जर तुका म्हज्या मेडिसिन्सान बरें दिसलां जाल्यार आय वील टेक अ फ्यू मंथ्स अँड देन डिसायड की कशी टेपर करपाची. जनरली डिपेंडंट आशिल्ले ड्रग्स आसतात ताजे डिसिजन हांव घेना. वी रिफर द पेशंट बॅक टू दॅट फिजिशियन हू हॅज गिवन द मेडिसिन अँड वी आस्क द पेशंट टू टेल देम की आपल्याक इतले पर्संट बरें दिसलां तर आमी कमी करपाक शकतात गाय डोज.
1: बरोबर.
0: आनी तांचे तेच डिसिजन घेता बिकॉज वी ऑल वॉन्ट एन इंटिग्रेटीव अप्रोच. सो सद्या मेडिकल सायन्सान हांव तरी म्हणत जाल्यार इट इज द टायम फॉर इंटिग्रेटीव अप्रोच. सगळ्यांनीच बरोबर येवन काम करपाची गरज आसा. कित्याक तर एट दी एंड ऑफ द डे इट इज द पेशंट हू शूड फील बेटर.
1: राईट, राईट, राईट,
0: राईट. सो इफ ही इज टेकिंग ॲलोपथी जाल्यार आय वील कीप द ॲलोपथीक मेडिसिन्स फॉर सम टायम. आय वील इंट्रोड्यूस होमिओपथी अँड इवेंच्युअली आय वील रिफर हिम बॅक इफ ही इज बेटर टू द कन्सर्न फिजिशियन हू हॅज गिवन द मेडिसिन. आणि तांकां मागीर डिसिजन घेवपाचें ताजी टेपर करपाची, कशी टेपर करपाची. इवेंच्युअली द पेशंट कॅन टेक अ कॉल टू शिफ्ट एंटायरली ऑन होमिओपथी ऑर नॉट.
1: सो इन्स्टंट स्विच इज नॉट पॉसिबल,
0: नॉट
1: रेकमेंडेड. आणि जेन्ना तुम्ही म्हणता की पहिली आमी आमची ॲलोपॅथी तेका, सॉरी होमिओपॅथी तेका इंट्रोड्यूस करतले अँड देन वी वील टेपर दी अदर थिंग. पण अश्यो केसीस जाऊ शकता की तेका तो आता 15 वर्सां ते घेत आयला ॲलोपॅथी, तेका होमिओपॅथीचे काय चलच ना, असे जाऊ शकता?
0: जावपाक शकता. चलच ना म्हणजे परस होमिओपथी ऑलवेज वर्क्स. आय से दॅट इट इज द स्किल ऑफ द होमिओपॅथ. जर तुजेर काम करना जाल्यार इट इज नॉट द होमिओपथी दॅट इज वर्किंग. मे बी द होमिओपॅथ हॅज नॉट रियलाइज्ड ऑर ही हॅज खंय तरी कमी पडला ते मेडिसिन सोदून काडपाक. सो ताकाय टायम दियात बिकॉज देर आमची रेपोट्री जी आसा, आमची डेटा जो आसा तो खूप असा मेडिसिन्सांचो. आमच्याकडे हजारांनी मेडिसिन्स असा अँड वी हॅव टू सिलेक्ट वन रेमेडी विच इज व्हेरी स्पेसिफीक टू यू. सो हांव ऑलवेज आय ऑलवेज से दॅट इट इज व्हेरी डिफिकल्ट टू प्रॅक्टीस होमिओपथी, राईट. सो काम करना असे म्हणणं हांव. टायम लागतलो जर 15 वर्सां डिपेंडन्सी असा तुका एका मेडिसिनाचेर जाल्यार तुका टायम लागतलो रिएक्ट करपाक, पण तू रिएक्ट करतलो इव्हेंच्युअली, राईट. अँड देन इव्हेंच्युअली यू इट्स अ स्विफ्ट शिफ्ट,
1: राईट.
0: सामको असो इन्स्टंटली शिफ्ट जायना आणि जाऊपाक जायना आयडियली,
1: राईट. बेसीक म्हाका एक खूप बेसीक असा प्रश्न आशिल्लो तो म्हणल्यार जेन्ना आता तुम्ही हिस्ट्री ट्रेसिंग म्हटले खंयच्या पेशंटाची, म्हणल्यार कितें तो कितें घेतालो पयली, कशें कितें आशिल्लें, बेसिकली वॉट इज ही फिलींग इवन एट दी करंट सिच्युएशन. सो तुम्ही ताका ताच्या स्लीप बद्दल विचारता, ताच्या बिहेवियरा बद्दल विचारता, राईट. देन त्याच्यो आवडी निवडी सुद्धा येतात तातून. सो कितें एक्झॅक्टली क्वेश्चन्स कशे असतात आणि
0: क्वेशन्स म्हळ्यार मेनली आमी चडशी गायड करना कितें जालां वेने तायच्या काळान न्ही. माइंड ऑर मेंटल स्पेस, मेंटल हेल्थ खूब डिरेंज जावपाक लागला. प्रत्येकाच्या तकलेन खूब कितें कितें कितें कितें कितें कितें चालूच आसता. सो मनशाक एक स्पेस जाय आसता, एक सेफ स्पेस जाय आसता उलोवपाक. सो चडशा लोकांक चडश्यो गजाली विचारच्यो पडनात.

0: You give them that safe space, you
1: राइट
0: हॅव दॅट रॅपो विथ अ पेशंट, ही
1: हां
0: स्टार्ट स्पीकिंग आणि तातूंतल्यान वी गायड देम की आतां बाबा हांगा आयले चड सपोज आमकां दिसता की गरज ना ह्या गजालीची, देन वी स्लायटली गायड देम की हाज्या बद्दल उलय, हाज्या बद्दल सांग.
1: ओके
0: सो वी स्टार्ट विथ द प्रायमरी थिंग इज कितें जालां अबावट द डिजीज, डिटेल्ड हिस्ट्री घेता की केन्ना सुरू जाल्लो, ताज्या
1: हां
0: पयलीं कितें जाल्लें, वॉज देर एनी सिग्निफिकंट इन्सिडंट दॅट हॅज हॅपन, बरें ताका जेनेटिकली ताजो बॅकग्राऊंड कितें आसा, फॅमिली हिस्ट्री कितें आसा, हो डिजीज ताका ताज्या फॅमिलींतल्यान आयला काय, हे सगळे जाणां जावन मागीर मेंटल स्पेसाचेर येता. आनी आमकां जनरली पेशंटा कडल्यान असोच रिएक्शन मेळटा की आपुणूच चिंतू नाशिल्ले आपल्या बद्दल इतलें, की आज म्हाका
1: राईट
0: कळ्ळें की इतलें चल्लां. सो खूब बरें दिसलें उलोवन. आनी इन होमिओपथी वी से केस वेल टेकन इज हाफ क्युअर्ड. सो जेन्ना
1: ओके
0: मनीस इतलो उलयता आनी ताज्या समोर आपलें सगळें लायफ जाता, बिकॉज यू हर्ड अबावट काउन्सिलींग एन्ड ऑल ऑफ
1: हय
0: दॅट,
1: हय
0: रायट? सो जेन्ना मनीस उलयता तेन्नाच तो अवेअर जावपाक लागता. सो मेडिसीन बिकम्स अ वेहिकल टू कॉज
1: हां
0: क्युअर, यू नो. सो खूब उलयतात लोक आनी उलोवपाक
1: राईट
0: आवडटा, प्रत्येकाकूच आवडटा, फक्त
1: राईट
0: थोड्यांक मातसो टायम लागता.
1: ते इनिशिएट करपाची एबिलिटी जाय पडटा.
0: हय, आनी वीच वी आर ट्रेन्ड इन. सो
1: हां
0: आमचे कडेन स्किलसेट आसता तो की तुका कशे तरेन बाबा ओपन अप जावपाक तुका स्पेस दिवचो, ऑर
1: ऑल
0: एका
1: राईट
0: सिटिंगान जायना जाल्यार फुडल्या सिटिंगान तो कम्फर्टेबल जातलो आनी उलयतलो.
1: सो दॅट हॅपन्स टू बी द फर्स्ट स्टेप,
0: हय
1: म्हणजे तांणी पयली ओपन अप जावचे पडटले अँड
0: हय
1: ओनली देन यू कॅन क्युअर हिम.
0: हय, नॉट नेसेसरिली ओपन अप एज इन यू हॅव टू टॉक अबाउट युअर सेल्फ. आतां खूब कडे लोक थोडे अनकम्फर्टेबल जातात आपले प्रायवेट गजाली सांगपाक ऑर आपल्यो स्टोरीज सांगपाक. थंय यू नीड नॉट टेल द एग्झॅक्टली वॉट हॅपन्ड, एग्झॅक्टली द
1: राईट राईट
0: स्टोरी. वॉट वी वॉन्ट टू अंडरस्टँड इज युअर रिएक्शन टू दॅट इन्सिडंट, हाव यू एज अ पर्सन रिएक्ट टू. आतां एक सिच्युएशन आसा, जर आमी रस्त्यार कितेंय पयलें, हांवें आनी तुवें, तूं वेगळोच रियॅक्ट करतलो त्या एक्सिडंटाक आनी हांव वेगळेंच रियॅक्ट करतलें, रायट? बिकॉज वी आर टू डिफरंट इंडिविज्युअल्स. आनी
1: राईट
0: थंयच्यान थोड्या लोकांक लॉसेस आसता, ग्रीफ आसता, तो प्रोसेसूच जायना. ती इफ दे हॅव लॉस्ट सम स्पेशल पर्सन इन देयर लायफ, जाल्यार तो मनीस गेल्यार 10 वर्सां जातलीं, पण आमचे कडेन उलयतना काल गेल्ल्या भशेन ते उलयतले. सम पीपल गेट ओवर इट इन 1 इयर ऑर 2 इयर्स,
1: राईट
0: आनी होच ग्रीफ खंय तरी वचून तांच्या आंगाचेर परिणाम जाता आनी डिझीज जातात, रायट? सो तो सोदून काडपाचो आमकां आसता की हाव डीड ही रियॅक्ट टू दॅट सिच्युएशन, रायट? सो तूं जर
1: ओके
0: कम्फर्टेबल ना जाल्यार तूं तुजे गजाली आमकां सांगनाका, बट जस्ट टेल अस वॉट वॉज युअर एक्सपिरियन्स.
1: राईट, बट तितून म्हणजे जर नेसेसरी डिटेल आसा जाल्यार ते सांगचेच पडटा.
0: हय, दॅट ऑल्सो डिपेंड्स ऑन द पर्सन्स विलिंगनस, ओनली इफ इज विलींग टू. ना जाल्यार आमचे कडेन स्किलसेट आसता की ज्या इन्फॉर्मेशन अवेलेबल आसा तातूंत काडचें, आनी इवेंच्युअली वेन द पेशंट फॉर्म्स अ रेपो आमी कांय गजाली कन्फर्म करतात. बट वी नीड नॉट यू नो वी नीड नॉट टेक ओवर देअर प्रायवेट स्पेस, ऑर वी नीड नॉट गेट इन टू समथींग दॅट दे आर नॉट विलींग टू शेअर.
1: राईट, एक वेगळोच असो पर्स्पेक्टीव जाणून घेवपाक मेळ्ळो. दोतोर मुखार आनी एक कातार आमच्या आमकां आयकुपाक आसा एलन कॉस्ता हांच्या आवाजांतल्यान, आनी ह्या कातारा बरोबर आमी घेवया ल्हानसो विसव.
0: येस.

0: आमच्या सगळ्यांक आयकुप्यांक येवकार दोतोर तुमकां येवकार डिस्कशन आमी मुखार व्हरुया आतां प्रोज एंड कॉन्स प्रत्येक गोश्टीचे आसताच होमिओपॅथीचे आसतले सो ताचेर तुमी लायट घालची
1: हय सो सांगपाचें म्हळ्यार विनीत एवरी सिस्टम हॅज इट्स प्रोज एंड कॉन्स
0: रायट
1: रायट होमिओपॅथीनूय अश्यो कांय

0: होमिओपॅथी न्हय अश्यो कांय गजाली आसात. फॉर एग्जाम्पल इमर्जन्सी मॅडिसीन, जर कितें जालें इमर्जन्सी आसा आनी इफ यू हॅव टू गेट एडमिटेड एन्ड इफ यू नीड इमर्जन्सी ट्रिटमेंट जाल्यार तुका एका मॉडर्न मेडिसीन किंवा ॲलोपॅथीच्या हॉस्पिटलांत वचचेच पडटा. त्यांना गरज आसा जेन्ना पेशंट फेटली कसलो इल असता किंवा कसलोय असो लायफ थ्रेटनिंग डिझीज आणि तसे कंडिशन सपोज डिटेरियोरेशन असा त्यांना त्याला गरज पडता आणि त्यांना घेऊपाकूच जाय. त्यांना हा म्हणपाक शकना की तू होमिओपॅथीकडे यो आणि आमचे मेडिसिन घे तातून तू बरं जातलो. इट विल बी इट मे बी देर आर मेनी सिनियर होमिओपॅथ्स हू हॅव सेड दे कॅन हेल्प इन सच कंडिशन्स, बट त्यांना हा किंवा म्हणत की इंटिग्रेटेड जेव्हा गरज असा तुका एंटीबायोटिक्सांची त्यांना तुका एंटीबायोटिक्सांची गरज असा
1: राईट
0: इट इज व्हेरी मच नीडेड. दॅट टाईम यू कॅनॉट से सपोज निमोनिया झाला कंजेशन असा यू कॅन स्टार्ट होमिओपॅथी अलॉंग विथ इट. ओके हेल्प द पेशंट न्ही. हा म्हणत की एट दी एंड इट इज पेशंट्स well-being that is needed. Okay?
1: Right.
0: Jar patient tak eka system han bare dista jale you have to I will go to an extent to stay keep your ego aside and let right. the patient be well in any form of system if right. he wants to take allopathic help it is needed. Right. Tenna to homeopathy introduce kar, talk to the concerned physician, say that I am a homeopath, I can help in this. If he's allowing, well and good. If not, rao matso, the patient will always come back.
1: Hai.
0: And then the patient can start taking homeopathic treatment. Hai, hai. Right?
1: Barabar.
0: So, yoga zali astat. Ani secondly, pro, ek vallo pros mayar, our medicine is very economical. ओके होमिओपॅथी मेडिसिन्स जी असतात न्ही आर व्हेरी व्हेरी इकॉनॉमिकल. गरीब मनशाक जर खंयही वचून फार्मसीन तुवें होमिओपॅथीक मेडिसीन घेवपाचें म्हणलें जाल्यार दे आर मेड अवेलेबल एट चिपर रेट्स. ओके सो गांधींचो एक कोट असा अबाउट होमिओपॅथी दॅट इट इज द मोस्ट कम्प्लीट सेफ अँड इकॉनॉमिकल मेडिसीन फॉर द पुअर ऑफ दीस कंट्री म्हणून.
1: बरोबर.
0: विच कॅन टेक द मेडिसिनल फील्ड एट अ ग्रेटर हाईट. सो जर ताणी म्हटिल्लं कितें तरी तथ्य असतलं. सो इट इज व्हेरी इकॉनॉमिकल, इट इज व्हेरी सेफ, इट इज व्हेरी कम्प्लीट. हे प्रोज असतात. पण जेव्हा बाकीच्या सिस्टमांची गरज असता त्यांना असता. सो यू शूड नो वेन टू रिफर युअर पेशंट ऑर यू शूड नो वेन टू स्टॉप ऑर इंटिग्रेटेड विथ दी अदर फॉर्म्स ऑफ मेडिसिन.
1: सो मेडिसिन तुम्ही इकॉनॉमिकल म्हटले, खंयच्याय फार्मासीन अवेलेबल आसा? लायक आतां वेलनेस तर खूब कॉमनली सगळ्या कडेन ओपन आसा. सो आमकां
0: सद्या तर ना. हांव अशें म्हणटा की चडान चड फार्मसीज येवच्यो, कित्याक लोकांक मातशें ते डिफिकल्ट जाता खंय घेवन. जनरली होमिओपॅथीक क्लिनिकांनी वी डू टेबल प्रिस्क्रिप्शन्स, म्हणजे आमचे आमीच मेडिसिन्स दितात अलॉंग विथ कन्सल्टेशन. पूण फार्मसीज स्पेसिफीक फार्मसीज आसात गोयानूय, स्पेसिफीक फार्मसीज आसात ज्यो होमिओपॅथीक फार्मसी आसात आनी थंय मेळटा.
1: कॉमनली पणजेन
0: आय थिंक हिंदू फार्मसी इज इक्विप्ड विथ आयुर्वेदिक अँड होमिओपॅथीक मेडिसिन.
1: ही इज फुल्ली, दॅट फार्मसी इज फुल्ली इक्विप्ड
0: विथ होमिओपॅथीक मेडिसिन.
1: राईट. सो जर कोणाक मेडिसिन आमच्या आयकुप्यांक जाय जाल्यार हिंदू फार्मसी कॉमनली एक अवेलेबल असा प्रॉपर.
0: पण हांव म्हणत की ओनली आफ्टर युअर होमिओपॅथ
1: प्रिस्क्रिप्शन. राईट. दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. इम्युनिटीची गजाल करता असताना म्हाका हे विचारपाचे असा की ओवरऑल आमची हेल्थ किंवा इम्युनिटी कशा तरेन आमकां मदत करता होमिओपॅथी इम्प्रूव करपाक. आता इम्युनिटी हो आफ्टर कोविड हो वर्ड सामकोच कॉमन झाला.
0: हय. सो तेच न्ही, हांवें जशें म्हळें न्ही, आर बेजीक प्रिंसिपल इज ओनली बुस्टिंग ऑफ इम्युनिटी. इम्युनिटीचेरूच आमी काम करतात. सो इम्युनिटी आनी वेगळी बुस्ट करपाक गरज पडना जेन्ना तूं होमिओपॅथीक ट्रिटमेंटाचेर आसता. ओके सो इट इज व्हेरी व्हेरी सेफ एन्ड इट बुस्ट्स इम्युनिटी, इट हेल्प्स इन ऑल फॉर्म्स ऑफ ट्रिटमेंट. सो कितें जाता न्ही, खूबदां हांगा आनी एक गजाल एड करत हांव की जेन्ना तूं ट्रिटमेंट घेता आनी तूं बरो जाता. ओके आय suggest my patients to keep the treatment on for a few more months so that your immunity develops even more.
1: Okay.
0: And then na how sangta ki ata tu burn kar, ata tukha garaj na, you are fully you are good
1: right
0: to get off the medicines.
1: So

0: बिईंग फ्रॉम दीस फिल्ड आणि तुमचो इतलो एक्सपिरियन्स आसा, कसले मिसकन्सेप्शन्स, गैरसमज कसले दिसले तुमकां लोकांमदीं अबाउट होमिओपॅथी?
1: सो हो सगळ्यांत इम्पॉर्टंट क्वेश्चन. खूब गैरसमज आसात. सगळ्यांत पयलीं तुवें गैरसमज बदल घेतलो की इट इज स्लो. ओके, पयलीं म्हळ्यार इट इज नॉट स्लो. इट डिपेंड्स ऑन द नेचर ऑफ द डिजीज, द टायम ऑफ द डिजीज, अँड हाव सेन्सिटीव आर यू टू होमिओपॅथीक मेडिसिन्स एज अ पर्सन. थोड्यांक कांय म्हयने लागतात, थोड्यांक खूब टाइम लगता. सेकेंडली मे बी थोड़े अशे मिसकन्सेप्शन्स पयली आशिल्ले की आमच्या मेडिसिन्सान काय नसता, इट इज प्लेसेबो थेरपी म्हणून, कळ्ळें न्ही, अशे फेस्टाक खूब जाल्ले. पण मागीर ताजे प्रुविंग्स जाली. ओके, खूब रिसर्च पेपर्स आयले, खूब प्रुविंग्स जाली, एंड इट वॉज प्रूव्ड सी कितें जातले, इट वॉज यू कुडंट ट्रेस इट. इट वॉज सो डायल्यूट दॅट यू कुडंट ट्रेस द मेडिसीन. म्हणून अशे आमचेर आळ आशिल्ले की आमी प्लेसेबो दितात आनी मनीस बरे जातात. पण हांव अशें म्हणत की जर प्लेसेबोन मनीस बरे जाल्ले जाल्यार ऑन पेपर रिजल्ट्स दिसचे नाशिल्ले न्ही. वी कॅन शो यू ऑन पेपर विथ ब्लड टेस्ट, विथ सोनोग्राफीज, विथ एक्सरेज दॅट पेशंट्स आर गेटिंग बेटर. एक जर ट्युमर आसा जाल्यार तो प्लेसेबो दिवन जर बरो जाल्लो जाल्यार आमकां वखदाक कसली गरज आशिल्ली? वखदाक खंयच्याच फॉर्म ऑफ मेडिसीन दिवपाची, जर उदकान किंवा अल्कोहोलान पेशंट बरो जातालो, म्हणजे मेडिसिनल जे अल्कोहोल आसता होमिओपॅथीक मेडिसिनाचे, ते दिवन जर पेशंट बरो जातालो जाल्यार आमकां कसलीच गरज नाशिल्ली न्ही. दॅट वूड हॅव बीन व्हेरी गूड की यू जस्ट टॉक टू द पेशंट, द पेशंट फील्स गूड अँड ही इज क्युअर्ड. पूण ऑन पेपर रिझल्ट्स दिसतात न्ही. तुम्ही खंयच्याय होमिओपॅथाक गेले जाल्यार बिफोर आफ्टर सोनोग्राफी रिपोर्ट्स ऑर ब्लड रिपोर्ट्स ऑर एक्सरेज ऑर मेनी मेनी अदर रिपोर्ट्स जे आसतात ऑन पेपर दिसतात, मागीर इट कॅनॉट बी डन बाय अ प्लेसेबो, राईट? आणि तिसरो असं मिसकन्सेप्शन आशिल्लो दॅट इट इज स्लो म्हणून, जो आम्ही ऑलरेडी उलयल्या, स्लो प्लेसेबो. अँड मधीच असे आयले की आम्ही स्टेरॉइड्स वापरतात गाय, बिकॉज इट इज शोईंग आणि इट कॅनॉट बी सीन की स्टेरॉइड्स येतात मनशांक, बिकॉज इट वॉज शुगर बेस्ड, इट वॉज सुक्रोज बेस्ड. तर हे सगळे मिसकन्सेप्शन्स आसा हाजेर विश्वास दवरनाकात. हाजेर प्रुविंग्स जाल्या, हाजेर ऑफिशियल रिसर्च आसा, तो वाचा. तुमकां खंयचोय होमिओपॅथ गायड करतलो.
0: नायस. परत तेच, जेन्ना आमी वखदां घेता, तुमी उदर म्हटले सेल्फ मेडिकेशन, वेन इट कम्स टू होमिओपॅथी, इज इट रियली नेसेसरी की खंयचेय वखद घेवच्या पयली एक होमिओपॅथाक म्हणजे हे करपाचे एडवायस ताजी घेवपाची?
1: हय, सो जशे हांवें म्हळें न्ही विनीत, इट इज व्हेरी इंडिविज्युअलिस्टीक बेज. सो तुका जाय जाल्यार सुद्दां सेल्फ मेडिकेशन करपाक मेळना. पयलींच्या काळार कांय सिनियर लोक आशिल्ले न्ही, जे बुक्स वाचताले कांय बुक्स आनी प्रिस्क्रायब करताले, आनी इट वूड हेल्प द पेशंट. कित्याक हांचो सायड इफेक्ट तसो आमी पळोवना होमिओपॅथीक वखदांचो. इट वूड हेल्प द पेशंट, पण इफ यू वॉन्ट टू कॉज अ कम्प्लीट क्युअर, इफ यू वॉन्ट द पेशंट टू गेट बेटर, क्लासिकल होमिओपॅथी इज दी ओनली वे आउट. सो हांव म्हणत की एका होमिओपॅथाक मेळात, बऱ्या होमिओपॅथाक, ही वील टेक अ कम्प्लीट डिटेल्ड केस हिस्ट्री अँड ही वील गायड यू टुवर्ड्स द राईट फॉर्म ऑफ ट्रीटमेंट.
0: खुबशे पॉइंट्स आम्ही डिस्कस केले, लाईक मेडिसिन इकॉनॉमिकल असा, जो ट्रीटमेंट असा तो स्लो ना, तरी तुमकां दिसता की आजकाल होमिओपॅथीचो अवेरनेस जाय तितलो आसा काय कमी आसा? म्हणजे ह्या आमच्या गोंयान सरकारान दिल्ले किंवा अदरवायज सुद्धा जे बेनिफिट्स किंवा जे कितें प्रोग्राम्स, योजना आसा, त्यो कश्यो कितें आसा जर आसा जाल्यार, आणि अवेअरनेसा बद्दल कसे किती अबाउट दिस?
1: हाय, सो हाली अवेअरनेस खूप वाढल्या. पहिली तेपार तितली नाशिल्ली, पण नाव लर्नड इंडिव्हिज्युअल्स, एज्युकेटेड पीपल आर नोईंग अबाउट इट. आणि हांवें जशें म्हळ्यार ती ल्हान भुरग्यांकूय पयलींच ट्रिटमेंट सुरू करतात. सो खुबसो जो चंक आसा पॉप्युलेशनाचो, बिकॉज आतां सगळें नॅचरल आणि हेल्दी आणि असो सगळो जो शिफ्ट आसा की यू वॉन्ट टू बी हेल्दी, राईट? सगळे डायट करतात आणि वॉन्ट टू बी फिट आणि मेंटल हेल्थ आणि हाजेर सगळो विचार चालला. सो हो शिफ्ट आमकां पळोवपाक मेळटा. पीपल आर नोईंग अबाउट होमिओपॅथी, मोर अँड मोर पीपल

0: आर कमींग टुवर्ड्स होमिओपॅथी. आणि सरकार सपोर्ट करपाक म्हळ्यार सरकार सपोर्ट करता होमिओपॅथीकूय. बरेचशे होमिओपॅथ्स आतां पी एच सी लेवलाचेर होमिओपॅथ्स, प्रत्येक होमिओपॅथ एक एक पी एच सीन आसा.
1: ओके.
0: सो जर कॉमन मॅनाक वचून होमिओपॅथी अवेल करपाक जाय जाल्यार तांकां सद्दां हे होमिओपॅथ्स तांच्या गांवच्या पी एच सीन मेळटात. सो इट इज व्हेरी एक्सेसिबल, रायट? सो अशे तरेन आमकां सरकारूय सपोर्ट करता. ओके. सो आनिकूय योजना आयल्यो होमिओपॅथीची, हॉस्पिटलां जाली जाल्यार आनिकूय बरें जातलें. चडांत चड जर आमकां सपोर्ट मेळ्ळो, जसो आमी पळयतात की हालीं द गव्हर्मेंट इज ऑल्सो प्रमोटींग आयुर्वेदा, विच इज खूब बरी गजाल. सो आमकांय तसो जर सपोर्ट मेळ्ळो खूब बरें जातलें, अलोंग वीथ मॉडर्न मेडिसीन ऑफकोर्स. कित्याक सगळ्यो सिस्टम्स गरजेच्यो आसात, आनी जेन्ना सगळ्यो सिस्टम्स अवेलेबल जातल्यो एका पेशंटा खातीर, तो चॉईस करपा पावतलो की बाबा खंय गेल्यार आपल्याक बरें.
1: बरोबर. एट द एंड ऑफ द डे पेशंटाक फुलफिलमेंट मेळपाक जाय.
0: एब्सोल्युटली, दीस इज माय फायनल मेसेज ऑर फायनल सेईंग की पेशंट्स वेलनेस इज ओवर एवरीथींग. पेशंट बरो जावपाक जाय, तो कशे तरेन बरो जाता, खंयच्या सिस्टमान बरो जाता, हें विचार करनासतना ताका खंयच्या टायमार खंयच्या सिस्टमाचो गरज आसा तें पळोवपाची गरज आसा. आनी आपली लिमिटेशन कितें हें समजून त्या पेशंटाक बरो कसो करचो हें प्रत्येक दोतोरान समजपाची गरज आसा.
1: एब्सोल्युटली.
0: सो होमिओपॅथी कॅन कॉज वंडर्स. होमिओपॅथी कॅन क्युअर एवरीथींग व्हेरी स्मार्टली, व्हेरी वायजली आनी कम्प्लिटली.
1: एनी अदर एडवायस आमच्या लिसनरांक ऑर मेसेज?
0: एडवाईस म्हणचे परस हवे आत्ता म्हटले तसे, स्वतःची काळजी घ्यात. होमिओपॅथ्स कॅन गिव्ह यू अ सेफ स्पेस टू टॉक, अ सेफ स्पेस टू बी हेल्दी, टू रिस्टोर युअर इम्युनिटी. खूप सेफ आणि खूप नॅचरल फॉर्म ऑफ ट्रीटमेंट असा. म्हणून हा म्हणता जी होमिओपॅथिक ट्रीटमेंटार असतात त्यांच्याकडे उलयात, जाणून घ्यात, वाचात, रिसर्च पेपर्स अवेलेबल असतात ते वाचात, आणि ताजे उपरांत तुम्ही डिसिजन घ्यात. इट्स अ व्हेरी गुड फॉर्म ऑफ मेडिसिन.
1: राईट.
0: सपोर्ट अस अँड वी कॅन हेल्प अस टू हेल्प यू.
1: राईट. सो दोतोर, खूप डिटेल डिस्कशन झाले, खूपशे नवे माकाय आणि आय होप आमच्या, आय एम शुअर लिसनर्सांकूय खूप नवे किदें किदें आयकुपाक आणि शिकपाक मेळ आसतले. देव बरें करूं. डॉक्टर वेदिका वाळके, तुमी आमच्या स्टुडिओंत आयली, स्पेशल आमकां मार्गदर्शन केलें. खूप खूप देव बरें करूं.
0: देव बरें करूं विनीत आणि एफ एम रेनबोक म्हाका आज आपयल्या बद्दल, आणि खास करून होमिओपॅथी बद्दल तुम्ही जाणून घेतले आणि तुमच्या आयकुप्यांकडे पावयले म्हणून खूप बरें दिसता. थँक्यू फॉर द सपोर्ट.
1: मोस्ट वेलकम. थँक्यू डॉक्टर.
0: थँक्यू.

रसिक श्रोते हो, नमस्कार. तुम्ही एखादा 105.4 FM रेनबो, नुकताच हॅलो डॉक्टर हा कार्यक्रम तुम्ही ऐकत होता. आणि आता दुपारचे 2:02 होत आहेत. सुंदर असा लहानसा भक्तिगीतांचा हा कार्यक्रम आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहोत. आणि या कार्यक्रमात पहिलं भक्तिगीत संत तुकाराम महाराजांनी लिहिलेलं अजित कडकडे यांच्या आवाजातून

संत एकनाथ महाराजांचे शब्द सुरेश वाडकर यांच्या आवाजातून आम्ही ऐकले आणि तुकाराम गोसावी यांचं संगीत होतं. भक्तिगीतांच्या या कार्यक्रमात यापुढे ऐकूया अजित कडकडे यांच्या आवाजातलं हे सुंदरसं भक्तिगीत. संत तुकाराम महाराजांचे शब्द, त्याचबरोबर पांडुरंग दीक्षित यांचं संगीत.

श्रोते हो मराठी भक्तिगीतांच्या कार्यक्रमात यापुढे ऐकूया संत तुकाराम महाराजांनी लिहिलेलं हे भक्तिगीत. कमलाकर भागवत यांचं संगीत आणि सुमन कल्याणपूर यांचे स्वराविष्कार.

सुमन कल्याणपूर ह्यांच्या आवाजातून हे सुंदर असं भक्तिगीत तुम्ही ऐकत होतात, आणि या लहानशा भक्तिगीतांच्या कार्यक्रमातलं यापुढे हे शेवटचं भक्तिगीत नंदू होनप यांचं संगीत, त्याचबरोबर प्रवीण दवणे

यांनी लिहिलेलं हे गीत अनुराधा पगडवाल ह्यांच्या आवाजातून मराठी कार्यक्रमातलं हे शेवटचं भक्तिगीत. आणि याच्यानंतर 2:30 वर तुम्हाला ऐकायला मिळणार आहेत कोकणीतून ठळक बातम्या.

नमस्कार, हांव प्राप्ती गांवकर. ह्यो आसात कांय मुखेल खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आयज गुजरात आनी दमनाक भेट दितले. रस्तो, वीज आनी उद्देगीक क्षेत्रांतल्यान 21,800 कोटी रुपया परस चड मोलाच्या जायत्या उदरगत प्रकल्पांचे प्रधानमंत्री लोकार्पण करतले. संवसारीक योगासन चॅम्पियनशिपांत वांटो घेवपी खेळगड्यांक आयुष मंत्रालयाच्या योग 365 ह्या मोहिमेचे राजदूत जावपाचो उलो प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी मारला. नागालँडान तंबाखू आनी निकोटीन आशिल्ल्या खाद्य पदार्थांचेर 1 वर्सा खातीर बंदी घाल्या. भारतीय रिझर्व्ह बँक आयज आपले द्विमासीक पतधोरण जाहीर करतली. केंद्रीय मंत्री डॉ जितेंद्र सिंह आयज जम्मू हांगासर प्रादेशीक हवामान केंद्राचे उक्तावण करतले. पंचतारांकीत हॉटेलां तशेंच रस्त्या कुशीकच्या गाडयांनी जिन्नस तयार केल्ले वापरलेले तेल विकत घेवन सरकार तातूंतल्यान बायोडिझल तयार करतले. मुएंझेर भारत कंपनी कडेन गोंय सरकारान कबलात केल्ल्याचे मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी म्हणला. गोंयांत कोयर वेवस्थापन तंत्रज्ञ अभ्यासक्रम सुरू जातलो. आयटीआय तशेंच कौशल्य विकास म्हामंडळाच्या मजतीन अभ्यासक्रम चालीक लायतले. असो अभ्यासक्रम चालीक लावपी गोंय हें पयलें राज्य आसा अशें मुखेलमंत्री प्रमोद सावंत हांणी म्हणला. संवसारीक पर्यावरण दिसाच्या फाटभुंयेर आयज ग्रीन गोवा क्लीन गोवा ही झाडां रोवपाची मोहीम पेडणे मोपा हांगसर झाडां रोवन चालीक लायली. एक पेड मा के नाम ह्या मोहिमेंत गोंयकारांनी गोंय सरकारान चालीक लायिल्ल्या ह्या 90 दीस झाडां लावपाच्या मोहिमेंत वांटो घेवचो अशें आवाहन ह्या वेळार मुखेलमंत्री प्रमोद सावंत हांणी केला. आकाशवाणी पणजी केंद्रावरवीं मॅकनीज पॅलेसाच्या सभाघरांत 5 जूनाक म्हणजे आयज सांजे 4:30 वरांचेर सूरसंगम ही संगीत आनी पारंपारीक नृत्याची कार्यावळ आयोजीत केल्या. ह्या कार्यावळीन हिंदुस्थानी शास्त्रीय गायक डॉ प्रवीण गांवकर आपली कला सादर करतले. माशेलच्या छत्रपती कला आनी

नमस्कार, हांव प्राप्ती गांवकर. ह्यो आसात कांय मुखेल खबरो. पंचतारांकीत हॉटेलां तशेंच रस्त्या कुशीकच्या गाड्यांनी जिन्नस तयार केल्लें वापरलेलें तेल विकत घेवन सरकार तातूंतल्यान बायोडिझल तयार करतले म्हणून जर भारत कंपनी कडेन गोंय सरकारान कबलात केल्ल्याचें मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी म्हणलां. गोंयांत कोयर वेवस्थापन तंत्रज्ञ अभ्यासक्रम सुरू जातलो. आयटीआय तशेंच कौशल्य विकास महामंडळाच्या मजतीन अभ्यासक्रम चालीक लायतले. असो अभ्यासक्रम चालीक लावपी गोंय हे पयले राज्य आसा अशें मुखेलमंत्री प्रमोद सावंत हांणी म्हणला. संवसारीक पर्यावरण दिसाच्या फाटभुंयेर आयज ग्रीन गोवा क्लीन गोवा ही झाडां रोवपाची मोहीम पेडणे मोपा हांगासर झाडां रोवन चालीक लायली. एक पेड मा के नाम ह्या मोहिमेत गोंयकारांनी गोंय सरकारान चालीक लायिल्ल्या ह्या 90 दीस झाडां लावपाच्या मोहिमेत वांटो घेवचो अशें आवाहन ह्या वेळार मुखेलमंत्री प्रमोद सावंत हांणी केलां. केंद्रीय मंत्री डॉ जितेंद्र सिंह आयज जम्मू हांगासर प्रादेशीक हवामान केंद्राचे उक्तावण करतले. भारतीय रिझर्व्ह बँक आयज आपले द्विमासीक पतधोरण जाहीर करतली. नागालँडान तंबाखू आणि निकोटीन आशिल्ल्या खाद्य पदार्थांचेर 1 वर्सा खातीर बंदी घाल्या. संवसारीक योगासन चॅम्पियनशिपांत वांटो घेवपी खेळगड्यांक आयुष मंत्रालयाच्या योग 365 ह्या मोहिमेचे राजदूत जावपाचो उलो प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी मारला. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आयज गुजरात आणि दमनाक भेट दितले. रस्तो वीज आणि उद्देगीक क्षेत्रातल्या 21,800 कोटी रुपया परस चढ मोलाच्या जायत्या उदरगत प्रकल्पांचे प्रधानमंत्री लोकार्पण करतले. ह्यो आशिल्ल्यो कांय मुखेल खबरो.

मग अशानं तुम्ही ट्यून इन केला 105.4 मेगाहर्ट्झांचेर आकाशवाणीची ही एफ एम रेनबो सेवा. आमच्या स्टुडिओत 5 वरां जाऊन 31 मिनटं आणि 10 सेकंद झाले आसात. जागतिक पर्यावरण दिसाची उर्बेभरीत परबी देऊन आयच्या कार्यावळीक हांव सुरुवात करतां. आरंभाक एक नदर आयज उतरपी कार्यावळींचेर. इशानो 5 वरां 35 मिनटांनी आयकुपाक रावात. हिंदुस्थानी उपशास्त्रीय संगीताच्या कार्यावळीत पंडित ए के कोगजे हांचे गायन. 5 वरां 58 मिनटांनी कोकणी मुखेल खबरो तुमकां आयकुपाक मेळटल्यो. 6 वरांचेर आयकुपाक रावात दिल्ली केंद्रावेल्यान सहक्षेपीत हिंदी खबरापत्र.

सवर्जन 5 मिनिटांनी रेनबो सांज ही कार्यावळ खासा तुमच्या खातीर. सवर्जन 30 मिनिटांनी कोकणी राष्ट्रीय खबरापत्र. सवर्जन 58 मिनिटांनी कोकणी मुखेल खबरो तुमकां आयकुपाक मेळटल्यो. जाल्यार 7:05 मिनिटांनी इंग्लीश खबरापत्र दिल्ली केंद्रावेल्यान सहक्षेपीत जाता.

7:45 हिंदी चित्रपट संगीताची कार्यावळ, 7:58 कोकणी मुखेल खबरो तुमकां आयकुपाक मेळटल्यो. मोग आयकुपनो, 8 वरांचेर आस्वाद घेवया कातारांचो, जाल्यार 8:30 ते 9 वरां मेरेन सदाबहार अशें हिंदी चित्रपट संगीत तुमकां आयकुपाक मेळटलें. दिल्ली केंद्रावेल्यान सहक्षेपीत न्यूज एट 9 9 वरांचेर सहक्षेपीत जातलें. 9:15 पश्चिमी संगीताच्या कार्यावळीत फ्रायडे फिएस्टा, 10:05 आरजेस चॉईस, जाल्यार 11:10 द लेट आर. मजगतीं 10:00 हिंदी खबरापत्र, जाल्यार 11:05 इंग्लीश खबरापत्र दिल्ली केंद्रावेल्यान सहक्षेपीत जातलें. इश्टानो, ही आशिल्ली रुपरेषा आयज वितरावपी कार्यावळींची. आयकत रावत FM रेनबो सकाळी 6 ते 12 वरां मेरेन. तरेकवार गीतां, तरेकवार संगीत आनी म्हायती दिवपी तरेकवार कार्यावळी खासा तुमच्या खातीर FM रेनबो 105.4 MHz. कांय खिणांतच आयकुपाक रावात हिंदुस्थानी उपशास्त्रीय संगीताची कार्यावळ.

मोगळा कपन तुम्ही ट्यून इन केला 105.4 MHz आकाशवाणीची ही FM रेनबो सेवा 5:35 झाली असत. हिंदुस्थानी उपशास्त्रीय संगीताच्या कार्यवळीत ऐकूया पंडित AK कोकजे हांचे गायन.

मग अशतेनं तुम्ही ट्युन इन केला 105.4 MHz आकाशवाणीची ही FM रेनबो सेवा. या खिणाक आम्ही ऐकतात हिंदुस्थानी उपशास्त्रीय संगीताची कार्यावळ. पुढलं सोबत ऐकूया पंडित AK कोकजे आणि गायिल्लं ठुमरी मिश्र खमाज.

मग आयशन तुम्ही ऐकत आहात एफ एम रेनबो, रेनबो सांज, आणि तुमचे सांगत कसा हाव कृपा इशनो. आज 5 जून पर्यावरण दिस म्हणून आज आम्ही मनयतात. इशनो सकाळी उठल्यार जेन्ना झाडांचेर सुकण्यांचो किलबिलाट आयकूंक येता तेन्ना मन प्रसन्न जाता. हेच तर खरें आमचें धन. पूण आयज मनशाच्या हावेसा खातीर आमचो परिसर धोक्यात आयला. उबाळ वाडला, न्हंयो सुकपाक लागल्यात. देखून आमी आयच्या दिसाक एक संकल्प करपाची गरज आसा. निसर्गा कडल्यान प्रेरणा घेवन आमच्या फुडाराची राखण करप.

ईशाना तुम्ही ऐकत आहात एफ एम रेनबो 105.4 मेगाहर्ट्झ सांजेर. ईशानो आकाशवाणीच्या 90व्या वर्धापन दिसानिमतान आकाशवाणी पणजी केंद्रावतीन सूर संगम हो खाशेलो सांस्कृतिक कार्यक्रम सध्या 4.5 वरां सावन पणजेच्या ईएसजी संकुलातल्या मेकॅनिस पॅलेस या सभाघरांत सुरू आसा. या कार्यक्रमात वेगवेगळ्यो कलाकारांचे सादरीकरण जातले, जातूंत हिंदुस्थानी शास्त्रीय गायन डॉ प्रवीण गांवकर हे सादर करतात. तशेंच माशेलच्या छत्रपती कला आनी संस्कृतीक मंडळा वतीन पारंपारीक फुगडी नृत्य सादर जातले. हाचे भायर आज सांजे राय साश्टी हांगासल्ल्या एड्रियन सिक्वेरा आनी तांचे सांगाती प्रस्तुत करतले कांतारांची कार्यावळ. इश्टानो, जर तुमी पणजेन खंय तरी आसात जाल्यार ईएसजीच्या मेकॅनिस पॅलेस ह्या सभाघरांत वचून मुजरत उपस्थित रावन ह्या संगीत मैफिलीचो आनंद घेयात.

इशनवाईज 5 जून आणि आम्ही संसारीक पर्यावरण दीस आयज मनयतात. इशनो गोंयांत पावसाचें प्रमाण बरें आसा, पूण गिमांत मात उदकाची टंचाय जाता. देखून तज्ञ सांगतात की रेन वॉटर हार्वेस्टींग ही सध्या गोंयांत तरी काळाची गरज जाल्या. दर दिसा आमचे कडल्यान ना म्हणल्यार प्लास्टिकाचो कचरो जाता. आयच्या ह्या दिसा सावन आमी ठरोवया की बाजारांत वतना घरांतली कापडी पिशवी व्हरपाचो नेम धरुया. पर्यावरण वाचोवपाक आमचे कडल्यान एक पावल.

इश्टानो 1972 जाल्ल्या ऐतिहासीक स्टॉकहोम परिशदे उपरांत पर्यावरणाची राखण करपाक जागतीक स्तराचेर जागृताय हाडपाच्या उद्देशान संयुक्त राष्ट्रांनी म्हळ्यार युनायटेड नेशन तांणी हो दीस मनोवपाक सुरवात केल्ली. 5 जुनाक जागतीक पर्यावरण दीस म्हणून आमी जगभरांत मनयतात.

0: मोदी हांणी सांगला. एअरट्रंक हांणी भारतांत सुमार 3,00,000 कोटी रुपयांची गुंतवणूक करपाची आनी 5 गिगावॅट क्षमताय आशिल्ले डेटा सेंटर स्थापन करपाची येवजण जाहीर केल्या. देशातल्या डिजिटल मुळाव्या साधन सुविधा पर्यावरण प्रणालीत ही एक व्हड प्रस्तावित गुंतवणूक आसा अशें तांणी नदरेक हाडलें. केंद्रीय पर्यावरण रान आणि हवामान बदल मंत्री भूपेंद्र यादव हांणी दिल्लीच्यो मुखेलमंत्री रेखा गुप्ता हांच्या वांगडा आयज संवसारीक पर्यावरण दिसा निमतान नवी दिल्लींत 18 नमो ऑक्सिजन पार्कांचे उक्तावण केले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांच्या फुडारपणाखाला पर्यावरणीय कृतींत भारत संवसारीक फुडारी म्हूण उदेला अशें तांणी ह्या वेळार म्हणले. ह्या निमतान एक पेड मा के नाम ह्या देशभरातल्या मोहिमेक लागून तांणी पर्यावरणीय कार्यावळींची वळेर सुरू केली. भारतीय रिझर्व्ह बँकेन चालू अर्थिक वर्सा सलग दुसरे खेपे व्याजदरात बदल करूंक ना. चालू अर्थिक वर्सा खातीर दुसरे द्विमासीक चलन धोरण जाहीर करतना धोरण समितीन एकमतान अल्पकाळ रिणाचो दर रेपो दर 5.25% दवरपाचो आनी तटस्थ भूमिका आपणावपाचो निर्णय घेतला अशें आरबीआयचे गव्हर्नर संजय मल्होत्रा हांणी आज सांगले.
1: आफ्टर अ डिटेल्ड असेसमेंट ऑफ द इवॉल्विंग मॅक्रो इकॉनॉमिक अँड फायनान्शियल डेव्हलपमेंट्स अँड द आउटलुक द एमपीसी वोटेड युनॅनिमसली टू कीप द पॉलिसी रेपो रेट अंडर द लॅप अनचेंज्ड ॲट 5.25%.
0: पॉलिमर आधारित चलन नोटी संबंधी प्रस्ताव आरबीआयच्या विचाराखाला आसा आणि सध्या हो प्रस्ताव मुळाव्या पावंड्यार आसा अशें संजय मल्होत्रा हांणी म्हणला. त्रिपुरातल्या भारत बांगलादेश आंतरराष्ट्रीय शिमेचेर लंकामुरा शिमेच्या चौकटीचेर रक्षक मेळाव्याक मार्गदर्शन करतना अमित शहा हांणी राष्ट्राची सुरक्षितताय आणि राखण करपाचेर भर दिलो. घुवळी वखदांचो वेव्हार, मनीस तस्करी, गोरवांची तस्करी हेर धोके पुरायपणान ना करपाची गरज आसा अशें तांणी म्हणला. तरणाट्यांक घुवळी वखदांच्या व्यसनातल्यान पयस दवरप आनी बनावट चलनावरवी देशाचे अर्थवेवस्थेक हानी करपी सगळे यत्न आडावप हे तितलेच महत्वाचे आसा अशें तांणी सांगले. हब अँड स्पोक मॉडेल वापरून निर्यात आनी प्रमोशन काउन्सील फॉर हँडीक्राफ्ट नेटवर्कावरवी अमेरिकेतल्या बाजारपेठेकडेन सुमार 100 कारागिरांचो संबंध पयलींच आसा अशें केंद्रीय कापड मंत्री गिरिराज सिंग हांणी सांगले. आयज नवी दिल्लींत संवसारीक पर्यावरण दिसा निमतान रोप रोयल्या उपरांत ते पत्रकारां कडेन उलयताले. कारागिरांक तांची उत्पादनां थेट गिरायकांक विकपाक मेळोवन दिवन तांकां आदार दिवपा खातीर सरकारान दिल्लीच्या वसंत कुंजातय समर्पीत बाजारपेठ दिल्या. हो उपक्रम तळाव्यान तयार केल्ल्या हस्तकलेचो प्रसार करता आनी जागतिक बाजारांत भारताची उपस्थिती वाडोवपा वांगडाच व्होकल फॉर लोकल हो विचार घटमूट करता अशें मंत्री गिरिराज सिंग हांणी म्हणला.
2: वसंत कुंज में अवस्थित ये मार्केट है, सरकार ने मुझे ये जमीन दी है आर्टिजन के बढ़ावा के लिए, तो हम इसमें आर्टिजन को अभी स्टॉल लगा रहे हैं, लोकल फॉर भोकल है, दूसरा एकदम पर्यावरण अनुकूल.
0: कारागिरांची उत्पादनां दाखोवपी प्रदर्शनाक भेट दिवन भारताच्या गिरेस्त हस्तकला दायजाचो प्रसार करपा खातीर तांची कारागिरी आनी योगदानाची तोखणाय गिरिराज सिंग हांणी केली. खेळ. 9व्या फेरयेंत संवसारीक विजेतो गुकेश डोमराजूक हरावन भारताचो प्रज्ञानंद रमेश बाबू नॉर्वे बुद्धिबळ 2024 किताबा खातीर सर्तींत तिगून उरलो. हवामान. भारतीय हवामान खात्यान दिल्ली, हरियाणा, चंदीगड, पंजाब, जम्मू काश्मीर, लद्दाख, मध्य प्रदेश, ओडिशा, राजस्थान आनी उत्तर प्रदेशांत पावसा खातीर ऑरेंज अलर्ट जारी करून फुडल्या 2 दिसांनी वादळी वारें आनी जोगलां सयत पावस पडपाचो अदमास उक्तायला. इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोंपल्यो. आमच्या फुडल्या राष्ट्रीय खबरापत्र तुमकां आयकूंक मेळटलें फाल्यां सकाळीं 8:40 नमस्कार.

मग अशाने तुम्ही ट्यून इन केला म्युझिकली युअर्स एफ एम रेनबो 105.4 मेगाहर्ट्झांचेर. निघतेस तुम्ही कोकणी राष्ट्रीय खबरापत्र ऐकले. रेनबो सांज कार्यावळीत तुमकां परतून एकदां माय मोगाचो येवकार दिता. हांव कृपा.

शनिवार 5 जून आणि आम्ही जागतिक पर्यावरण दिस सगळीकडे मनवतात. या वर्षाचं थीम जाऊन असा इन्स्पायर्ड बाय नेचर फॉर क्लायमेट फॉर आ फ्युचर, म्हणल्यारच प्रकृती कडल्यान प्रेरणा हवामाना खातीर आणि आमच्या फुडारा खातीर. इश्टानो, एका सामान्य मनशाक दरेक दिसाक सुमार 550 लिटर शुद्ध ऑक्सिजन लागता आणि एक मोठे वाढिल्ले झाड वर्साक 100 ते 130 किलो शुद्ध ऑक्सिजन फुकट तयार करता. देखून आयच्या ह्या दिसाक आम्ही झाडां लावया ही काळाची गरज आसा.

ईशान, तुम्ही ऐकत आहात 105.4 मेगाहर्ट्झांचेर आकाशवाणीची ही एफ एम रेनबो सेवा. रेनबो सांज कार्यावळीत फुडल्या सोबत ऐकूया स्वप्नील बांधव.

मग अशानं तुम्ही ट्यून इन केला म्युझिकली युअर्स एफ एम रेनबो 105.4 MHz. आमच्या स्टुडिओत 7:47 आणि 5 सेकंद झाले असतात. मराठी हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यावळीत तुमका योकार दिता. आरंभाक राहत फतेह अली खान.

ईशान एफ एम रेनबो सेवे तमी ऐकतात हिंदी फिल्म सॉन्ग्स. फुडल्या सुवातेर ऐकूया लापता लेडीज चित्रपटातले हे गीत. राम संपत हांचे कंपोजिशन, सुपिंदर सिंग हांचो आवाज.

नमस्कार, हाँ जॉन आग्यार, कोकणी कवी। आकाशवाणी भौशीक सेवा प्रसारणाची 90 वर्षा पुराय करता, ही वडा खोशीची गजाल। 23 भाषांनी प्रसारण करपी आकाशवाणी भारताच्या 98% लोकसंख्ये मेरन पावता, ही वड गजाल। मजो आकाशवाणी पणजी केंद्राकडे लागीचो संबंध। हमें जायत्यो युवाणी कार्यावळी केल्यात, ते भायर नाटकुली, कविता वाचन, उलोप, पिपळा पिडार सारख्यो कार्यावळी सादर केल्यात। हालींच मजो वीर जवान हो सैन्य दलांतल्या जवानांच्यो मुलाखतींचो कार्यक्रम चालू आसा। आकाशवाणी हो भारताच्या संस्कृतीक आणि बौद्धिक परिदृश्याचो महत्वाचो भाग। राष्ट्राची गिरेस्तकाय, संस्कृताय आणि परंपरेची जतनाय आणि प्रचार आणि लोकांक शास्त्रीय प्रगतीकडे जोडपाचे काम करता। या वेळार हांव म्हज्या वतीन आकाशवाणीक उणुनीक परबीं दिता। देव बरें करूं।

इशन जुजे फर्नांडीस हांच्या ताळो निकतो सुमे आयकलो आणि ह्या कातारसंगाताकच व प्रोग्राम आम्ही हांगाच सोपयता. कांय खिणातच आयकुपाक रावात सदाबहारशे हिंदी चित्रपट संगीत.

मोगाशन तुम्ही ट्यून इन केला म्युझिकली युअर्स एफ एम रेनबो 105.4 मेगाहर्ट्झांचेर. आमच्या स्टुडिओत 8:31 आणि 25 सेकंद झाले आसात. सदाबहारशे हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यावळीत तुमकां सगळ्यांक मायमोगाचो येवकार.

इच्छा ना एफ एम रेनबो सेवेत सदाबहार कार्यावळीत आरंभाक आम्ही ऐकले मुकेश हांचा आवाज आनंद चित्रपटातले हे गीत. फुडल्या सुवेत ऐकूया आशा भोसले हांचा स्वर.

ईशान्य एफ एम रेनबो सेवेत सदाबहार शकारावणीत फुडल्या सुवातीर ऐकूया चिराग चित्रपटातलं हे गीत. संगीतकार मदन मोहन, गीतकार मजरू सुलतानपुरी आणि आवाज मोहम्मद रफी.

इशान निकतेसमी जीवन मृत्यू या चित्रपटा खातीर मोहम्मद रफी आनी लता मंगेशकर हांचो जोर स्वर आयकलो. संगीतकार लक्ष्मीकांत प्यारेलाल आनी गीतकार आनंद बक्षी. सदाबहार अशा हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यावळीत फुडले सुवातेर आयकुया मुकेश.

आशिल्ले सफर या चित्रपटा खातीर मुकेश हांचो आवाज, कल्याणजी आनंदजी हांचे कंपोजिशन आनी इंदिवर हांचे गीत. इशन FM रेनबो सेवेत तुम्ही ऐकतात सदाबहारशे हिंदी चित्रपट संगीत. निम्न सुवातीक ऐकूया SD बर्मन.

इशनक प्रेम पुजारी या चित्रपटातल्या या गीताबरोबरच सदाबहार ही कार्यावळ आम्ही हांगा सोपयता. हांव कृपा तुमचो निरोप घेता. बरोबर 9 वरांचेर आयकुपाक्रवात दिल्ली केंद्रावेल्यान सहक्षेपीत न्यूज एट 9 आनी ताच्या नंतर 9:15 पश्चिमी संगीताची कार्यावळ तुमच्या मुखार घेवन येता अर्जी कॅरोलीन.